रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM प्रस्तुत करत आहे नवरात्री स्पेशल विशेष भाग ज्याचं नाव आहे आंतरिक दिव्यता का आव्हान, ज्यामुळे या नवरात्रीत अनुभवयात भक्ती, शक्ती आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम. दिनांक 11 ते 19 ऑक्टोबर दररोज सकाळी 11 वाजता, त्याचेच पुनर्प्रसारण सायंकाळी 5 वाजता. आरजे संजय, आरजे नीतू आणि आरजे ऋत्विक यांच्या सोबत. तर ऐकायला विसरू नका, फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा, आनंद लुटा.

मात्र म्हणलं की भक्तीचा रंग, उत्सवाच्या संग आणि गरबाच्या तालावर फिरकणारे पाय. नऊ दिवस नऊ रंग आणि जल्लोष मात्र एकदम हटके स्टाईल मध्ये. अरे वा मंडळी, आता हा टेका तुम्हालाही गरब्याच्या मैदानात घेऊन जायची इच्छा करत आहे ना? पण थांबा, अजून धमाल बाकी आहे. कारण गरब्याचा रंग चढला की मन म्हणतं तर चला मंडळी, ताल धरूयात, फेर धरूयात आणि नवरात्राचा आनंद द्विगुणित करूयात. आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो. तुम्हा सर्वांना नवरात्री आणि दसऱ्याच्या पुणेरी आवाज 160.8 परिवाराकडून हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. आता वेळ झाली आहे गरब्याच्या धमाघदार ठेक्याची, तर रेडिओचा आवाज चढवा आणि मनसुक्त नाचा आणि बोला जय माता दी.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे नारळ। अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त पृथ्वीवरील कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळ या वृक्षाबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत। मित्रांनो, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते ते काही खोटे नाही। नारळाचे उपयोग बहुगुणी आहेत। औषधी गुणयुक्त पोषक घटक नारळामध्ये लाख असतील, पण शुभकार्यात पहिल्या क्रमांकावर श्रीफळ म्हणजेच नारळ असतो। नारळाच्या वृक्षाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो। एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजेच APCC कडून नारळाचं महत्व आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी 2009 साली 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून घोषित झाला। जगभरात 95 देशांमध्ये नारळाचं उत्पादन घेतलं जातं। नारळ हे फळ ज्या वनस्पतीपासून मिळते त्या वृक्षाला माड किंवा नारळाचे झाड असे म्हणतात। या वृक्षाचा समावेश अरेकेसी कुळात होतो। त्याचे शास्त्रीय नाव कोकोस न्यूसिफेरा हे आहे। माडाचे मूलस्थान आग्नेय आशिया असून हा विषुववृत्तीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात मुख्यत्वे समुद्र किनारे आणि लगतच्या भागात वाढणारा वृक्ष आहे। याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते। हिंदी व पॅसिफिक महासागर येथील बेटांवर तो नैसर्गिक अवस्थेत वाढतो। भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या तसेच पॉंडेचेरीच्या समुद्र किनाऱ्यालगत माडाची लागवड केली जाते। आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि समुद्र किनाऱ्यालगत माडाची लागवड दिसून येते। मराठीत नारळाला माड म्हणतात, तर हिंदी भाषेमध्ये नारियल आणि इंग्रजी भाषेमध्ये कोकोनट, तर संस्कृत भाषेमध्ये नारिकेल किंवा श्रीफळ असे म्हणतात। तामिळमध्ये तेईंग, तेलगूमध्ये इंडो कोबेरी, तर कन्नडमध्ये वोना कोबरी असे म्हणतात। नारळाच्या झाडाचे वर्णन आता आपण बघूया। माड हा वृक्ष 30 मीटर इतका उंच वाढतो। खोड थोडे खडबडीत राखाडी रंगाचे असून शाखाहीन असते। त्यावर गळून गेलेल्या पानांचे व्रण असतात। खोडाच्या टोकाला म्हणजेच शेंड्याला मोठी व पिसांसारखी साधारणत 2 ते 6 मीटर लांब अशी 10 ते 12 पाने झुपक्याने असतात। पानांची दले अनेक असून मोठी 60 ते 90 सेंटीमीटर लांब असतात। ती हिरवी असून तलवारीच्या पात्यांसारखी दिसतात। माडाला दरवर्षी 10 ते 12 फुलोरे स्थूल कणिश पुष्पविन्यास या प्रकारात येतात। प्रत्येक फुलोरा 1 ते 2 मीटर लांब असून त्यावर लहान असंख्य एकलिंगी फुले येतात। फुलोऱ्यात वरच्या टोकाला नर फुले तर खालच्या टोकाला मादी फुले येतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप एक तहत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माड म्हणजेच नारळ। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक आणि नारळाच्या झाडाचे वर्णन बघितलेले आहे। यानंतर माडाचे फळ म्हणजेच नारळ याबद्दल माहिती घेऊया। माडाचे फळ आठळीयुक्त 20 ते 30 सेंटीमीटर लांब, काहीसे त्रिकोणी, प्रथम हिरवट परंतु नंतर पिंगट होते। फळ टणक असून मध्य कवच तंतुमय व अंतः कवच म्हणजेच करवंटी कठीण असते। बी एकच आणि भ्रूणपोषी म्हणजेच गर्भाबाहेर अन्नांश असलेली असते। करवंटी सकट असलेली बी म्हणजेच बाजारात मिळणारा नारळ होय। खोबरे आणि नारळातील पाणी हा भ्रूण, तर अख्खा नारळ म्हणजे आठळी होय। नारळात 3 अंडाशय असतात, त्यांना डोळे म्हणतात। त्यापैकी 2 वंध्य असतात। बी रुजतेवेळी तिसऱ्या फलनशील डोळ्यातून अंकुर बाहेर पडतो। नारळाच्या प्रत्येक वृक्षाला दरवर्षी सुमारे 100 नारळ येतात। प्रत्येक फळ पिकायला साधारण 1 वर्षाचा कालावधी लागतो। पिकलेली फळे झाडावरून गळून पडतात। आता आपण नारळाच्या 3 मुख्य जातींबद्दल बोलूया। पहिली आहे उंच जाती, दुसरी आहे ठेंगू जाती आणि तिसरी आहे संकरित जाती। उंच जाती। उंच जातीतला पहिला प्रकार वेस्ट कोस्ट टॉल म्हणजेच बाणवली। नारळाच्या या जातीचं आयुष्य

अशा पोटजाती पाडल्या गेल्या आहेत. यातील ऑरेंज डार्फ नारळांना शहाळ्यासाठी सर्वाधिक मागणी असते. नारळाची तिसरी मुख्य जात आहे संकरित जात. यात केरा संकरा, तंद्र संकरा या पोटजाती आहेत. या झाडांना 150 फळं येतात आणि तेल उत्पादनासाठीही या नारळांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माड म्हणजेच नारळ। विश्रांतीपूर्वी आपण माडाचे फळ म्हणजे नारळ याच्याबद्दल आणि त्याच्या जातींबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। यानंतर नारळाचे महत्व। जगभरात नारळाच्या उत्पादनात

रशिया आणि फिलिपाईन्स नंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात एका वर्षात 2395 कोटी नारळाचं उत्पादन होतं आणि देशाच्या जीडीपीमध्ये 27,900 कोटींचा नारळाचा वाटा आहे. नारळ हे असे एक फळ आहे की जे चंदनापेक्षाही जास्त उत्पादन देऊ शकते. एकदा का लागवड केली की या झाडापासून 20 वर्षांपर्यंत उत्पादन मिळत राहते. नारळाच्या एका झाडाला एका वर्षात 250 ते 275 फळं येतात. नारळाकडे दररोज लक्ष देण्याची गरज नसते. या झाडाला रोगराई आणि गारपिटीचा धोका नसतो. झाडावरील नारळ चोरी जाण्याची देखील भीती नसते. मित्रांनो, यानंतर नारळाचे सांस्कृतिक महत्व. हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान लोक नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ असे म्हणतात. नारळाचा वापर सर्वात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणावर नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण ह्याच्या सर्व भागांचा उपयोग होतो. दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमेमध्ये लक्ष्मी पूजेसाठी बंगाली समाजातील लोक शहाळी तसेच ताजे नारळ वापरतात. तांब्याच्या कलशावर किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर कुंकवाने बंगाली हिंदू लोक स्वस्तिक काढतात. त्या दिवशी भक्तिभावाने शंख आणि लक्ष्मीनारायणीची ते पूजा करतात. यानंतर माडी किंवा नीरा याबद्दल माहिती घेऊया. माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंढ्याला एक भोग पाडले जाते. त्यातून स्त्रवणारा पांढरा रस म्हणजेच नीरा होय. हा स्त्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्यात नळी आत जाऊ शकेल एवढे भोग पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात. सुरुवातीला मिळणारा हा थंडगार आणि अतिशय मधुर असा रस म्हणजेच नीरा होय. पण तीच नीरा काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते आणि मग तिला माडी असे म्हटले जाते. माडी हे एक प्रकारचे मद्य होय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नीरा विक्री केंद्रे असून माडी देखील मिळते. तर मंडळी, आज आपण पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणजेच नारळ या वृक्षाबद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत. नारळाबद्दल आपल्याला अजूनही खूप काही जाणून घ्यायचे आहे, परंतु ते आपण आपल्या रंगनवेच्या दुसऱ्या भागात बघूया. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सत्रात माड किंवा नारळ हाच विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन. खुश रहो, खुशियां बांटो,

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडियो पुणेरी आवाज.
2: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: Ya puneri.
1: अहो ऐकलत का?
0: हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी.
2: नमस्कार मित्र, बाल पुरानी बरीच वहिनी या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. काल आपल्यासोबत चित्रपट अभ्यासक मधून बोलताना होते, आज देखील ते आपल्यासोबत आहे आणि आपला गप्पांचा विषय होता प्रभातचे चित्रपट. प्रभात या चित्रसंस्थेनं मराठी सिनेमात जी यशाची ध्वजा आहे ती खुलपट चरित्र आहे त्यांनी आणि मराठी सिनेमाचा खरा सुवर्णकाळ जो कोणता होता तो प्रभातचा सिनेमा होता. तर ह्याच प्रभातच्या सिनेमाच्या पहिल्या 5 वर्षाबद्दल आपण बोलत होतो आणि आता आज आपण जी चर्चा सुरू पुढे ती प्रभातच्या माणूस या चित्रपटापासून. तर सर पुन्हा एकदा आपल्या स्वागत कालच्याप्रमाणे आधी आपले श्रोते तुमच्या याची वाट पाहत आहेत तुमच्या बोलण्याची. तर आपण सुरुवात करूया माणूस या चित्रपटापासून.
3: हा बोला, माणूस चित्रपट काढायचं कारण फार गंभीर आहे.
2: बरं,
3: मी सुरुवातीला सांगितलं होतं की प्रभातच्या परंपरा होत्या ना त्या इतरांनी फॉलो केल्या, त्यांचा त्याचा मागोवा घेतला. न्यू थिएटर्सने साहित्य कृतींवर चित्रपट काढायची सुरुवात केली ती प्रभातच्या अनुसरूनच. कारण हा कुंकू वगैरे असे प्रभाने चित्रपट, त्याच्यात त्यांनी काय केलं, त्यांनी बंगाली साहित्य कृतीवरून शरदचंद्रांच्या कादंबऱ्यावर चित्रपट काढले. त्यात एक चित्रपट भारतभर प्रचंड गाजला, तो चित्रपट होता देवदास. पण देवदासमुळे झालं काय माहितीये का, देवदासची वन लाईन स्टोरी म्हणजे काय, प्रेमभंग झालेला तरुण दारूच्या आहारी जातो आणि आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो. तर हा जो प्रकार आहे हा जो नैराश्यवाद आहे, हा जो नैराश्यवाद आणि देवदासचा हा जो प्रभाव आहे, या प्रभावाने तरुण पिढी भारतातली पछाडली गेल्यासारखं झालं होतं, जशी झपाटल्यासारखी जयाने. आणि त्याचा वाईट परिणाम होईल की काय, म्हणून संदेश देण्यासाठी की जीवन
2: हे
3: जगण्यासाठी आहे, मराठी जीवन जगण्यासाठी
2: आहे,
3: जीवन हे पुरुषार्थ दाखवण्यासाठी आहे, पराक्रम दाखवण्यासाठी
2: आहे,
3: असा संदेश ज्यातनं देता येईल.
2: बरोबर,
3: असा चित्रपट म्हणजे माणूस. माणूस म्हणजे तो जो पोलीस आहे ना, त्याचा

0: मधून जोडतोय.
1: हो
0: त्याचा विषयावर प्रेम आहे. त्या विषयाचं याच्या लग्न होणं सुरुवातीला शक्य पण शक्य होते त्याला, पण म्हणून तो खचून जात नाही. तो खचून जात नाही, तो पुढे आनंदी आयुष्य जगतो असा हा संदेश देणार आहे. आशावाद देणार त्या चित्रपटाची त्याच्या विषय म्हणजे या चित्रपटाचा विषयाचा सेट दाखवला ना, हा अप्रतिम सेट होता. म्हणजे तो सेट बघायला एक दिवस प्रभातने ठेवला होता, बुधवार किंवा गुरुवार असा वार होता. त्या दिवशी सगळं चित्रीकरण बंद ठेवायचे ते आणि लोक जाऊन अक्षरशः रांगा लावून तो सेट बघायला जायचे प्रभातचा. म्हणजे हा माणूस मधला माणूस प्रभातने जाऊन माणूसचा सेट बघायचे ते. त्या चित्रपटाचं अजून एक गमतीचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे पाच भाषांमधलं एक गाणं होतं. भारतात हे चित्रपटातलं सगळं गाणं असं आहे, सर्व भाषी ज्याला म्हणतो आपण कशाला उद्याची बात हे कानेकरांनी लिहिलं होतं. बरं या चित्रपटाची गाणी सगळं अनंत कानेकरांनी लिहिली आणि ही पाच भाषांची उर्दू गुजराती बंगाली पंजाबी आणि तमिळ अशा पाच भाषांमध्ये पाच कवी होती आणि पाच कवींची आणि वैशिष्ट्य होती. बरं का म्हणजे आपली जी पंचेंद्रिय आहे डोळे ना कान ही पंचेंद्रिय जीव प्रत्येक इंद्रियावर एक कर्ज होतं अशी गंमत होती आणि पाच वेगवेगळे संगीतकार होते. म्हणजे असं वेगळे संगीतकार होते म्हणजे बंगाली अनेक विद्यार्थ्यांनी करून घेतलं होतं असं तमिळ अजून तमिळ संगीतकार होते असं वेगळा असा तो प्रयोग होता आणि तो अतिशय अप्रतिम प्रयोग होता. हे गाणं फार गाजलं आता कशाला उद्याची बात फार गाजलेलं गाणं आहे. हा चित्रपट चार्ली चॅप्लिनने पाहिलेला एकमेव चित्रपट असावा भारतीय आणि त्याला अतिशय आवडलेला चित्रपट आहे हा. माणूस हे मुख्य वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या पिढीवर आपल्या आधीच्या पिढीवर म्हणूया चंद्रबाबूंचे उपकार आहेत, कारण त्यांनी आपल्या समाजाला एक तेजस्वी संदेश देणारा चित्रपट दिला.
1: बरोबर
0: माणूस तर मुख्य हे तेजस्वी संदेश आहे त्यात.
1: हो आणि जगात प्रेमच काही मोठा नाही आयुष्य खूप मोठे
0: त्यापेक्षा
1: असा दाताला त्याला देतील जेव्हा ते पोलीस तिला घेऊन जातात त्यावेळेला आणि फार दिग्दर्शनी शांतारामबापूने फार सुंदर केलेले
0: होते. अप्रतिम
1: दिग्दर्शनी चित्रपट
0: गाणी सुद्धा सगळी बरी छान होती. त्यात मुख्य म्हणजे लखलख चंदेरी हे जे गाणं होतं सॉरी ते शेजारीमध्ये सॉरी पण माणूस म्हणजे सुद्धा गाणी छान होती. त्यात
1: नेत्रबाई जे आहे आपली
0: त्यांनी गाणं गायलंय. बरोबर आहे सुंदराबाई ह्या उत्तम लावणी गाणाऱ्या गायिका होत्या. एकच त्याला संगीत दिलेल्या अशा संगीतकार होत्या त्या. त्यांनी या हा जो माणूस मधला जो नायक आहे चौ म्हणून पोलीस त्याच्या आईचं काम केलं होतं आणि तिला एक अभंग होत्यात. नाही दोन अभंग आहे, एक तिरवडत नाहीये पण हा मनपापी बोला आहे आणि तो छान अभंग आहे.
1: खूप छान अभंग आहे,
0: खूप छान अभंग आहे.
1: आणि शाहू मोडक आणि दोघांनी पण फार सुंदर काम केलं
0: शांता. आणि ह्या चित्रपटात बघण्यासाठी स्वतः यांनी अतिशय मेहनत घेतली. आधी बैलगाडी चालवणं हा जो प्रकार आहे ना त्यात बैलगाडी चालवताना हा दाखवला आहे चंद्रकांत आणि तो वसंत ठेंगडी पण त्या दोघांना महिन्यावर बैलगाडी चालवण्याची प्रभात रोडला म्हणजे त्यावेळी प्रभात रोड फारसा नव्हता रहदारी नव्हती आतासारखी तर प्रभात रोडला जी होती ना आपली फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजे प्रभात हे स्टुडिओ त्या फिल्मचा जो आत्ताचा रोड आहे त्या रोडवर त्यांना रोज ते बैलगाडी चालवायला महिनाभर गाडी चालवली आणि बापूंना जेव्हा वाटलं यात वास्तवता आली आहे तेव्हाच त्यांनी शूटिंग केलंय ते. खूप बारीक सारीक बघायचे ते.
1: आणि हा इन्स्पेक्टर पोलीस दाखवला अशा ते पांढरसून शरीर व्हावं म्हणून रोज ठवायला व्हायचे तिथे त्याच्यासाठी त्यांनी खास एक मशीनचा रिटायर्ड ऑफिसर ते काम केलं होतं त्यांनी. आणि सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजे ते प्रवास फार मोठं वैशिष्ट्य.
0: हो अगदी अगदी छान सगळं हे चांगलं येतलं सगळं.
1: हो
0: फार दिग्दर्शन अप्रतिम आहे शंकर
1: दिग्दर्शन.
0: हो फार छान आहे.
1: आणि लाईफ इज फॉर लिव्हिंग
0: हा हो ते मुख्य तेच आयुष्य जगण्यासाठी पुरुषार्थ दाखवण्यासाठी हे त्यांचं पराक्रम करण्यासाठी हा मुख्य तेजस्वी संदेश येतो चित्रपटाचं वैशिष्ट्य. हो बरोबर आहे बरोबर आहे.
1: आता 1940 साली आपण संत ज्ञानेश्वर कशी
0: संत ज्ञानेश्वर
1: हा संत ज्ञानेश्वर
0: बरोबर
1: आहे. तर त्यामध्ये थांबले आणि फत्तेलाल यांचं परत दिग्दर्शन
0: हो परत त्यांनी संत तुकाराम एवढा यशस्वी झाला चित्रपट की हा संतपट सुद्धा त्यांना द्यावा असं वाटलं. बरं संतपट हाच का काढावा याच्यासुद्धा प्रत्येक समा म्हणजे प्रभातच्या प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीचे माझे सुद्धा काही कारण असतं. बरं ते शोधलं हा पडतं. आता तो काळ होता ना तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता म्हणजे माणूस की पार लयाला गेली होती युद्धामुळे. तर माणूस धर्माचा दिव्य संदेश देण्याचं काय करावं तर त्यासाठी ज्ञानेश्वरांचं चरित्र त्यांना आठवलं एकदम मनुष्य धर्माचं समता समता वाढतावी त्यांचं जे आहे ना ते अभंग म्हणून त्यांनी हा चित्रपट निवडलाय. त्याचं कारण हे आणि मुख्य म्हणजे काय ज्ञानेश्वरांचं अलौकिक जीवन आहे आणि त्यात असंख्य नाट्यमय प्रसंग आहेत. कारण पुन्हा शिवरामवासीकरांकडून सगळं व्यवस्थित लिहून घेतलं त्यांनी सगळे नाट्यमय प्रसंग म्हणजे अशी प्रभावी आणि प्रवाही नाट्य काय म्हणतो आपण पटकथा अशी लिहून घेतली त्यांनी. त्यामुळे हा चित्रपट सुद्धा इतकाच छान झाला फार छान झाला. या चित्रपटाविषयी न्यूयॉर्कमध्ये दाखवला गेलेला हा पहिला चित्रपट आहे. न्यूयॉर्कमध्ये दाखवला गेलेला पहिला भारतीय चित्रपट आणि या चित्रपटाच्या फोटोग्राफीचं कौतुक फ्रँक कापरा म्हणून एक सिनेमॅटोग्राफर होता त्याने लेख लिहिलाय लेख लिहून कौतुक केलं याचं आणि त्याने असं लिहिलंय की भारतासारखा मागासलेला देश आणि 40 सालची गोष्ट आहे तिथे पुणे नावाचं शहर तिथे अशा काय अवेलेबल गोष्टी असणार तर त्या म्हणजे ज्या तुमच्याकडे आहेत त्या गोष्टींवर काढलेला चित्रपट त्यामुळे आणि त्याला माहित नव्हतं आपल्याकडे कॅमेरे आहेत की नाही ते काही म्हणजे त्यावेळी नव्हतेही फारसे पण आहे त्या अवेलेबल साधन सामग्रीवर हा काढलेला चित्रपट आहे त्यामुळे त्याला फार त्याचं कौतुक होतं त्याला त्याचं फार कौतुक वाटलं ते
1: अशी या कौतुकास्पद
0: होता. बरोबर आहे बरोबर.
1: आणि प्रभासचा आणखी एक ज्याला अजून सुद्धा खूप बेस्ट मूवी असायला समजलं असेल त्यातले टेकिंग आणि याच्याबद्दल सगळं तो शेजारी नावाचा चित्रपट शांताराम बापूंचा दुर्दैव शेवटचा सिनेमा होता प्रभास.
0: आता मी मगाशी सांगितलं ना प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काहीतरी कथा असते त्याच्यामध्ये म्हणजे हिंदू मुसलमान दंगली आहेत ना त्या काळात ते शांता बापूंच्या डोक्यात होतं. हे एक दुसरं असं आहे की खुद्द प्रभासमध्ये स्वतः साईबाबा पत्तेलाल आणि दामले ह्या जोडीचं एवढं घनिष्ठ म्हणजे इतकी घट्ट मैत्री होती त्यांची इतकं प्रेम होतं की यांच्याकडे जर लग्न असेल दामले मामांच्या मुलाचं तर मांडव हे घाणार यांच्या अंगणात मांडव पत्तेलालांच्या असेल तर तिकडे सनी वाजणार असं प्रेम होतं त्यांचं हेही डोळ्यापुढे होतं. आणि त्यांनी विश्राम बेडेकरांकडून कथा लिहून घेतली आणि संवाद सुद्धा त्यामुळे त्याला एक असं जबरदस्त हे आलं जरा सामर्थ्य म्हणतो आपण तसं वजन आलं त्यामुळे या चित्रपटाला फार मजा आली. गजानन जागीरदारने निर्धाचं काम केलंय
1: या मराठी सिनेमामध्ये मुस्लिम
0: हो
1: आणि केशवराव दासांनी हिंदूचा रोल केला
0: हो हिंदूचं काम केलं बरोबर आहे.
1: आणि त्यांची मैत्री त्यांचं त्या धरण फोटीचा सॉल असेल त्यातला सगळं म्हणते थोडासा पार्ट ऑफ फ्रेंड असू शकतो आणि त्यांच्या दोघांमधलं जे प्रेम होतं मैत्री जी होती फार सुंदर मैत्री आणि शेवटी एकमेकाला घट्ट मैत्री
0: मारतात त्यांची जी धरणाच्या धरण फुटीत त्यांची जी पेट सापडतात ती एकमेकांच्या हातात हात घेतली अशी घट्ट अशी ती. आणि यातला तो जो प्रसंग आहे ना धरण फुटण्याचा तो इतका म्हणजे चमत्कृती ज्याला म्हणतो ना त्या काळात म्हणजे बरं का म्हणजे 41 सालचा चित्रपट आहे त्या काळात इतकं सुंदर चित्रण झालेलं आहे त्याचं जगभरात कौतुक झालं मग होतं या धरणफुटीच्या प्रसंगाचं.
1: बरोबर
0: फार चांगलं आहे आणि त्यातलं हो गाणी छान होती लखलक चंदेरी हे गाणं अजून सुद्धा लोकांना आवडतं नव्या पिढीच्या लोकांनाही आवडतं इतकं सुंदर गाणं आहे ते.
1: आणि याचं मला वाटतं ही अवधूत म्हणजे
0: यांचे जे धाकटे बंधू होते ना
1: शांताराम बापूंचे त्यांनी केलं होतं
0: काय माहिती का प्रभात मध्ये तीन म्हणजे ई महम्मद होतेच बरं का पण हे व्ही बागीर म्हणून होते ना ते पण होते नंतर पांडुरंगराव नाईक होते आणि व्ही अवधूत असे चार मोठे फोटोग्राफर झाले म्हणजे हे तर होतेच आपले कोण केशवराव ड्रायव्हर तर पहिलेच होते ड्रायव्हर सगळ्यात पहिले फोटोग्राफर पण त्यानंतर हे जे आहेत ना ई महम्मद व्ही बारगीर पांडुरंगराव नाईक आणि व्ही अवधूत ही मंडळी फोटोग्राफर मंडळी होती आणि माझ्या म्हणजे व्ही अवधूत पुढे हे झाले डायरेक्टर झाले पांडुरंग नाईक हंसचे फोटोग्राफर आणि मालक झाले अशी गंमत आहे. व्ही बारगीर मराठी चित्रपट खूप त्यांनी गाजवले असं सगळं मजा आहे.
1: हा
0: फोटोग्राफर चांगले होते त्यांच्याकडे पांडुरंग नाईक होते बरोबर आहे आणि व्ही महम्मदला काढून टाकलं होतं ते मी तुला म्हटलं ना की आधी काही मंडळी त्यांना हे नोटीस देऊन हलवण्यात आलं त्यात व्ही महम्मद गेले होते त्यामुळे पांडुरंग नाईक होते
1: यात जयश्री आणि चंद्रकांत ही तरुण जोडी
0: ही तरुण जोडी होती त्यांचे प्रेम प्रसंग अतिशय छान आहेत
1: पौर्णिमेच्या रात्रीचे गाणं जातात लखलख चंदेरी ते हे मला वाटतं आज सुद्धा सगळ्या कार्यक्रमांमध्ये आवाज
0: हो.

0: यामध्ये वसंत ठेंगणे आणि मास्टर छोटू हे देखील कलाकार शेजारी आणि हिंदी आवृत्ती आली होती त्यामध्ये
1: मुझर खान
0: मुझर खान आली होती
1: मुझर खान आला होता आणि हे तेच होते
0: गजानन गाजीन
1: आणि गजानन गाजीनांनी त्यांचं जे चरित्र लिहिलंय
0: हो हो
1: त्यात त्यांनी लिहिलं की मुंबईला एका हिंदू मुसलमान दंगल्यात ते मुसलमान मोहल्ल्यात सापडले होते त्यांनी पकडले होते आणि ते जेव्हा कुणाच्या तरी लक्षात आलं अरे हे तर मिर्झा आहेत आणि त्यांना सोडून दिलं ते म्हणजे अरे शेजारी पडोसन मधले मिर्झा आहेत म्हणून त्यांना सोडून असं त्यांनी म्हणजे जीवन लोकांना माहिती पाहिजे ते माणूस आहेत पण ते मिर्झा म्हणून त्यांना ओळखलं मुद्दाम आणि त्यांना सोडून दिलं म्हणजे मुसलमानाची इतकी अप्रतिम भूमिका केल्यामुळे जीवावर बेतलं असतं त्यातून वाचले ते असं तर प्रसंग आहे गमतीच आहे असं आहे ते
0: पोतर सर आपण आता एक छोटासा ब्रेक घेऊ ब्रेक मध्ये आपण नेमकी हेच
1: कला
0: आणि त्यानंतर प्रवासा उर्वरित कालखंडाच्या
1: चर्चा
0: तुम्ही कुठेही जाऊ नका ऐकत राहा 107.8 पुणे आवाज.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत। मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, आपण आश्रम या कार्यक्रमामध्ये जुन्या चित्रपटांबद्दल माहिती घेतो। आज चित्रपट अभ्यासक मधु पोतदार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण प्रभात चित्र संस्था आणि त्यांचे चित्रपट याबद्दलची माहिती घेतो। सर, यानंतर शेजारी नंतर प्रभातचा जो सिनेमा आला होता तो संत सतू नावाचा सिनेमा 1942 यामध्ये हंसावडकरचं मला वाटतं रुपये
2: हंसावडकर होते शंकरराव कुलकर्णी जे शांताईमध्ये श्यामचे वडील आहेत शंकरराव कुलकर्णी ते त्यात होते। आणि प्रभात मध्ये ही मंडळी तयार झाली बरं का? हो, प्रभात मध्ये ही मंडळी तयार आणि संत सखू हा गाजलेला चित्रपट आहे। केशवराव भोळ्यांचं संजय होतं, वसंत देसाईंनी त्यांना खूप मदत केली, त्यात काही गाणी त्यांनी आणि विनोद दीक्षित यांनी गायली होती। अतिशय छान असं ते
1: चित्रपट
2: प्रगती झाली। ते नलिनी तरकशी लवकर बाहेर पडली,
1: शांताराम बापू बाहेर पडले,
2: ते देखील शशिला शांताराम बापू बाहेर पडले।
1: अवस्था पुरुष पॉईंट झाली, त्याची दोन तीन वर्ष थोडी त्याला अवस्था वाईट होती, कारण त्याचे सिनेमे देखील फारसे गाजले नाही।
2: दहा वाजता चित्रपटाचं वैशिष्ट्य असं होतं, ही जी दादा कोंडकेची आई आहे ना रत्नमाला, ही त्यात हिरोईन होती।

0: गरज होते नाही. मग अशी त्यांचा उल्लेख केला ते हिरो होते. आणि भारतातल्या कॉलेज जीवनावरचा हा पहिला चित्रपट आहे असं वैशिष्ट्य होतं. त्यात मंजूर वगैरे बऱ्याच लोकांनी कामं केली होती. पण तोच तिथं म्हणजे राजाने नेहमी पहिलं दिग्दर्शन बरं का ते राजाने नेहमी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट. आणि राजाने नेहमीचं दिग्दर्शन त्या लोकांना एवढं आवडलं की 44 रामशास्त्रीचं परत दिग्दर्शन राजाने दिलं होतं. पण दुर्दैव असं बरं की रामशास्त्री सुरुवात झाली आणि प्रभात मधल्या बऱ्याच लोकांना पायदळ टाकण्यात आलं. त्याची निम्मी लोक रामशास्त्रीला काम करणारी होती. म्हणजे रामशास्त्रीची फोटोग्राफी करणारी ही मन्नत त्यानं काढून टाकलं. संगीत देणारे केशवराव भोळे तेही त्यात होते त्यांना काढून टाकलं. जितकार शांतार माठवले त्यांना काढून टाकण्यात आलं. अशी खूप मंडळ होती. त्यात राजाने स्वतः होता डायरेक्शन करतो होता. आनंद माने दत्ता धर्माधिकारी होते. पंडित मुखराम शर्मा होते हिंदी गायला लिहिणारे. शंकरराव दामले म्हणून ध्वनिमुद्रक होते म्हणजे यांचे दाखते भाऊ. ते आम्हाला सर्व चांगलं सगळं क्लीन गेल्यामुळे काय झालं प्रभात सगळी मजा गेली. पण प्रभात रामशास्त्री हा चित्रपट आहे
1: ना
0: चालतं शेवटचं मानचित्र म्हणावं लागेल त्याला मानचित्र मानचित्र म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे जागे हे गेल्यानंतर जाहीरदारांनी बरंच दिग्दर्शन केलंय. नंतर शेवटी दरबारातलं जे महत्वाचा सीन आहे याला देहांत ते सगळं बेडेकरांनी केलंय दिग्दर्शन. कारण बेडेकरांनी डायलॉग लिहिले होते ते डायलॉग बेडेकरांनी लिहिले होते. त्यामुळे या तिघांत पण मजा म्हणजे बरं का भारताचा हा सुद्धा पहिला असा चित्रपट असेल चित्रपट आहे बोलतात की ज्याला सिनेमा लावली नव्हती.
1: बरोबर
0: या चित्रपटाला सिनेमा लावली नाहीये कुणाची नाव लिहिली नाहीत त्यांनी अशी गंमती
1: म्हणजे मतभेद झाले म्हणून
0: मतभेद निम्मी लोक कामं करून गेली तो म्हणजे ते महत्वाचं काम अहो सगळं हे यांनी केलंय सगळं ही मोमेंट काय फोटोग्राफी केली सुरुवातीची अप्रतिम फोटोग्राफी म्हणजे यांची नावं द्यायची का नाही त्यांना काम ते तर द्यायला पाहिजे तेव्हा त्यांनी ठरवलं की कोणाचं नाव नको द्यायला. आता तो प्रकार झालेला आहे. आता तो प्रकार झालेला
1: आहे. आणि पेशवाईचा कालखंड आहे.
0: पेशवाईचा कालखंड ते काय त्या चित्रपटाचं बरंच सेवक साहेब मामांना जातं कारण ते जे सेट्स आहेत ना काय भव्य सेट्स त्यांनी तयार केले होते. त्या चित्रपटाचं सांगतात त्या चित्रपटात जे वेशभूषा आहे ना ती कोल्हापूरला श्रीपतराव काकडे म्हणजे टेलर म्हणजे शिंपी होते ते 4 का 6 महिने ते कपडे शिवत होते.
1: अरे बापरे
0: अहो रात्र कारण तेवढे कपडे लागले त्यांना. आणि ते चुनीदार ते जे असतात ना ते हे आणि आमदारचे तुम्हाला वगैरे ते शिवायला किती वेळ लागतो ते असे 4 महिने ते शिवून काम चाललं होतं शिवभाऊ काकड्यांकडे बांधवी अशी गंमत येतात. तर एक बरं का गतिमान पटकथा समर्थ संवाद आणि उत्कृष्ट अभिनय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे.
1: आणि उत्तम अभिनय
0: उत्तम अभिनय अप्रतिम त्या छोट्या रामशास्त्रीचा आणि जे देवी शकुंतला छोटी अनंत मराठ्याचं छोट्या अनंत मराठ्यांनी केलं आणि देवी शकुंतला त्याच्या बायकोचं काम अप्रतिम अभिनय सगळ्यांचा हंसा गाडकर पुणे या चित्रपटात नंतर सुधाताई आपटे म्हणून होत्या त्यांनी रामशास्त्रीच्या आईचं काम केलं होतं. मास्टर विठ्ठल या चित्रपटात आहे. मास्टर विठ्ठल या चित्रपटात अशी चांगली गमत छान चित्रपट होता. गमत त्यांनी असं म्हटलं होतं बरं का की साहेब मामांनी ताजमहाल बनवायला घेतला आणि प्रत्येकाने आपापली वीट लावली त्याला असं असं ते वाक्य आहे का लिहिलंय आणि त्यांनी सभे मंडळी निवडून दिली होती. पण हा चित्रपट अप्रतिम झालाय प्रत्येकाने आपापली वीट लावली आहे आपल्या आया महालाला असं त्याने म्हटलंय. फार छान आहे.
1: आता प्रभात थोडासा या चित्रपटानंतर पडझडीचा काळ सुरू
0: पडझडीचा काय झालं काय झालं त्यानंतर पंजाबी लोकांचा प्रभाव फार झालेला आहे. पंजाबी पूर्वी नव्हते असं नाही. आता के अब्बास सुरुवातीला के अब्बासच्या कथेवर चित्रपट निघाला होता पण त्यावेळी कांतारा मापू होते. नंतर काय झालं हे कमर जलाला दिसतं आधी होते बरं खूप मंडळी होती ती संतोषी होता आधी नव्हती अशी नाही मंडळी. पण नंतर या मंडळीचा प्रभाव फार वाढला फार वाढला. आणि मग काय झालं माहिती का अनेक चित्रपटात ही मंडळी यायला लागली. मग गुरुदत्त आला लखाराणीला गुरुदत्त आला त्यावेळी शिवम मेडेकर हे होते. पण गुरुदत्तने त्यात काम पण केलंय नुकते दिग्दर्शक म्हणून केले सहाय्यक दिग्दर्शक म्हणून येत होता बरं का गुरुदत्त देवानंदाला हम एक आहे देवानंदाला देवमान नावाचा जो नेते आपला तो हम एक आलेला आहे. सपूर्त हिंदी रामशास्त्रीत आहे.

0: त्याची चित्रपट निघा ते निघाले खरे पण गाजले नाही. आता हा तर रामाच्या सेलगावच्या कथेवर
1: होता,
0: कथेवर होता चित्रपट. बाकी जो चित्रपट अप्रभावाचा चित्रपट होता त्यात प्राण आणि मधुबाला सारखे होते.
1: बरोबर,
0: खूप मंडळी होती त्यांना तिथे तो वर्चस्व होता. हा अमर वर्मा आहे माणिक्य मिस्टर अमर वर्मा गीतकार ते प्रभात मध्ये होते. खूप मंडळी होती प्रभात मध्ये.
1: प्रभात म्हणजे भारतीय सिनेमाला देखील खूप चांगले कलावंत दिले होते प्रभातने.
0: हो प्रभातने खूप चांगले चांगले मोठी पहिच्या पहिली दिली
1: ना. गदी माडगुळकरांनी देखील संत सनाबाई
0: हो त्यांनी जमादारी माडगूळ फक्त या महिन्याची सुरुवात तिथून झाली नाहीये पण त्यांना त्याची संधी मिळाली ना.
1: संधी मिळाली प्रभात प्रभात मध्ये काम करणं
0: हे
1: सुद्धा एक मोठी अशी म्हणजे.
0: हो आता हे तेल संतोषी म्हणून या कबूर घालायला पाहिजे होते. सुरुवात तिथे झाली नाही पण त्यांना चांगला व्यायाम मिळाला. पंडित मोहन शर्मा यांना व्यायाम मिळाला या लोकांना. खूप चांगलंच प्रभातमध्ये काम केलं या लोकांनी. फार चांगलं काम केलं या मंडळींनी.
1: 1946 सालच्या रामशास्त्री नंतर पुढे अगदी 53 पर्यंत प्रभात चित्रसंस्था टिकून होती. त्यांची चित्रपट येत होती पण गाजत नव्हती.
0: गाजत नव्हती गाजली नाही गाजली नाही चित्रपट नाही.
1: आणि म्हणजे प्रभातचा एंड जो झाला तो कुठल्या मराठी माणसाला आवडला आणि अशा पद्धतीने की ज्या चित्रसंस्थेने मराठी माणसांच्या मनावर अशी अनभिषिक राज्य केलं अशा चित्रसंस्थेचा शेवट अशा तऱ्हेने व्हावा असं कुणाला मान्य नव्हतं. तरी त्या पद्धतीने झालं ते तर काय सांगाल प्रभातचा एंड जो ट्रॅजिक एंड झाला प्रभातचा त्याबद्दल काय सांगा.
0: त्याबद्दल तर काय
1: म्हणजे एक जण बाहेर पडले आधी ड्रायव्हर बाहेर पडले नंतर शांताराम बाहेर पडले पण चिन्हाने आपलं यांचं डिझन त्यानंतर नवीन लोक येत गेले पण त्याच वेळेला दुसरं महायुद्ध चालू झाल्यामुळे फिल्मचा तुटवडा होऊ लागला. हिंदी सिनेमाची मोठी स्पर्धा सुरू झाली. अशाच्या ह्या सगळ्या जिथे बॉम्बे डॉकीज आणि अशा चित्रसंस्थांना देखील पंधरा सोय आली तिथे प्रभात टिकावं लागणं अवघडच होत. पण अशा अवस्थेत देखील प्रभात आपल्या भारतीय सिनेमात फार मोठं योगदान दिलं आहे. आणि हे प्रभातचे चित्रपट आपण सांगितले 7 सिनेमा बोललो आपण हे सप्तर्षी होते प्रभात. तर हे सिनेमाची रिडा खूप प्रयत्न कुठं साऊथ कडच्या एका माणसाकडे गायब झाली ती आणि मग हे सिनेमा आपल्याला पाहायला मिळतील की अशी पण लोकांना भीती वाटत होती. पण दामले कुटुंबाचे काही लोकांनी तिकडे जाऊन हे केलं.
0: बुद्धिहार म्हणून तिकडे होते त्यांच्याकडे या फिल्म्स होत्या त्यांनी जतन केलं होतं मात्र चांगल्या
1: चांगल्या जतन केलं त्यांनी आणि मला वाटतं 1970 सालच्या परत आणल्या त्या.
0: हो आणल्या
1: आणि त्यानंतर त्याच्या चित्रपटावर म्हणजे जे दूरदर्शनवर त्याचं प्रदर्शन सुरू झालं
0: त्याचं
1: आणि 7 ऑक्टोबर 1972 ला मुंबई दूरदर्शन गावात सुरू झाला पहिला सिनेमा तिथे प्रदर्शित झाला तो संत ज्ञानेश्वर होता.
0: हो
1: संत ज्ञानेश्वर आणि दूरदर्शनवर 31 मे 1970 ला दुनिया अनुमाने म्हणजे आपल्या कुंकूचा हिंदी अवतार तो 1969 साली दामले कुटुंबी आणि प्रभातचे सगळे हस्त विकत घेतले आणि आज आपण डिजिटल दुनियेमध्ये प्रभातचे हे याचं काही नाही याचा सर्व सिनेमे पण जे प्रभातचे बाकीचे तुम्ही सिनेमे राहिले त्यातले बरेच सिनेमे सुस्थितीत ठेवले ते डिजिटल आणि प्रभातचे सिनेमे म्हणजे भारतीय चित्रपटाला मराठी चित्रपटांचं एक नसलंच पाहण प्रभात
0: प्रभातने बरं का मी मगाशी सांगितलं ना अगदी सुरुवातीला सहकुटुंब चित्रपट पाहावे असे चित्रपट दिलेले भारतीय आदर्श याला म्हणतो आपण.
1: हो हो
0: बरं का भारतीय आदर्श ज्यात आहे त्यात पावित्र्य आहे निर्माल्य निर्मळपण आहे असे जे चित्रपट आहेत ना आता काय झालं काम हे संदर्भ बदलले सध्या.
1: हो
0: बरं का सध्या काळ बदललाय समस्या बदलल्या सामाजिक सर्व चित्र बदललंय तंत्र बदललंय चित्रपटाचं.
1: बरं का
0: पण एक आहे प्रभातची जी चित्र आहेत ना तर विषयातले आशय जे त्यातले आहेत ना ते कायम राहणार आहेत का त्यातले जे काही त्यातली त्यांनी जी वास्तवता होती त्या चित्रपटातली किंवा त्या चित्रपटातली जी नेत्रदीपकता होती निर्दोषपणा होता म्हणजे सगळी या सर्व गुणांनी निर्मिलेले ते जे चित्रपट होते ना तर ते एकंदरीत विचार करता प्रभातचे चित्रपट हे चिरंजीव चित्रपट आहेत एवढंच मी सांगेन.
1: अगदी अगदी बरोबर म्हणजे त्या काळामध्ये तंत्रज्ञान फारसं प्रगत नसताना देखील त्यांनी अगदी जे बेस्ट पॉसिबल

0: आणि चांगला संदेश त्या चित्रपटातून देण्यात गेला की चित्रपटाच्या माध्यमाचा अतिशय सुयोग्य असा वापर करतात.
1: म्हणजे आनंद आणि मनोरंजनाबरोबर हे निखळ त्यांनी दिलंच, पण प्रबोधन सुद्धा त्यांनी केलंय त्या चित्रपटांनी. फार मोठे उपकार आहेत
0: प्रभातचे, आपलं फार मोठे उपकार. आणि त्यांना प्रभात चित्रसंस्थेचा एवढा प्रभाव होता की त्यावेळी प्रभात सरकारचे वर्तमानपत्र, म्हणजे वर्तमानपत्राला प्रभातचं नाव झालं, त्याशी करता सुद्धा प्रभातचं नाव झालं. तर प्रभात अशा पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेमस केलं.
1: पण एक मला एका गोष्टीचं समाधान वाटतंय, प्रभात लयाला गेली ठीक आहे, जे व्हायचं ते झालंय, पण प्रभात ही एक प्रकारे कार्यशाळा होती वेगवेगळे कलावंत निर्माण करणारी, आणि त्या जागेत काही वर्षांनी काय ना भारत सरकारने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट सुरू केली, त्या जागेत पुन्हा नवीन कलावंत निर्माण होत आहेत. तेव्हा मला असं वाटतं भारत सरकारने एक प्रकारे प्रभात अस्ताला गेली, अस्त पावली, तिला वाहिलेली श्रद्धांजली असं मी म्हणेन.
0: सरकारचं मोठा काम आहे
1: एक प्रकारे, हो सरकारने मोठं छान काम केलंय. या जागेत अशा गोष्टी घडत होत्या, प्रभातने कलावंत घडवले आणि कलावंत घडवलेले. प्रभातवर अजून खूप सांगता येईल, प्रभातवर काय होतं, लायब्ररी होती पुस्तक, ज्यांना पुस्तकांची आवड त्यांच्याकडे लायब्ररी होती, तुम्हाला शस्त्र शिकायची असतील ती सोय होती, पोहण्याची सोय होती, तिथे वैद्यकीय सेवा होती, तिथे तुम्हाला सोने विकत घ्यायचं असेल ना तर एका सरासरी टायअप अरेंजमेंट होती सोनमती चकर एका सरावाशी, त्याचं ते पगार तर पाच रुपये कापायची. इतक्या सगळ्या सुविधा होत्या प्रभात मध्ये. त्यावेळी ही जी पंचिंग तुम्ही म्हणता ना आपली ती होती इंटरकॉम होता, म्हणजे आणि आशियातल्या सर्वात उत्कृष्ट स्टुडिओ त्या काळात घडला जायचा प्रभात मध्ये. फॉरेनची मंडळी म्हणून बघायची
0: आणि पुनश पंडित प्रभात पत्र खूप चांगली लिहिली त्यांच्या इतकं अत्यशकपणा होता की जेवणाची लंच टाइम जर अर्धा तास असेल तर बापू अगदी 15 मिनिटं जेवण करून आधी जायला उपस्थित राहायचे. स्वतः शांताराम बापू काय पंचिंग तो प्रभात मध्ये द्यायचे. तर हे सगळं म्हणजे अगदी शिस्तबद्ध कॅमेऱ्यात होत आहे म्हणजे प्रभातच्या जे कर्मचारी त्याला पेन्शन मिळत होत ते खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही प्रकाशित सांगितलं की त्या
1: प्रभातचा आधार का 1979 साली 50वा वर्धापन दिन त्यांनी साजरा केला होता. प्रभात अस्तित्वात नव्हते पण त्यावेळी शांताराम बापू स्वतः आले होते, बापू आले होते, पु ल देशपांडे होते, इवन भारत सरकारचे काही प्रतिनिधी होते. असा फार मोठा कार्यक्रम झाला होता त्यावेळी, प्रभात त्याच जागेत झाला होता. आणि प्रभातची जुनी जी मंडळी होती सगळी हयात, त्या सर्वांचा सत्कार केला होता. बाबूजी होते त्यावेळी, राम कदम होते, प्रभातचे एक मिस्त्री म्हणून एक जुने सुतार होते, त्यांचा सत्कार केला होता. असे खूप छान कार्यक्रम झाला होता तो. हो
0: आता प्रभात
1: काम केलं, एक मला ऐकू येत नाहीये
0: प्रभात चित्रसंस्थेमध्ये काम केलेल्यापैकी हयात असते कोणी
1: आहे? आता हयात कोणी नाहीये प्रभात पैकी. हा आता म्हणजे बापू आडवे नाहीयेत. आणि प्रभातची माहिती असा की विष्णुदत्त दामलेचे जे चिरंजी होते दादा दामले, ज्यांना आनंदराव दामले, ते पण नाहीये, तेही वारले. पण त्यांच्या मुलांकडे प्रभातच्या सगळ्या फिल्म्स आहेत आणि ते सर्वतोपरी मदत करू शकतात.
0: ओके, तर तुम्ही खूप छान माहिती दिली. आपण एक दिवस त्या प्रभातचा 91वा वाढदिवस आहे प्रभात चित्रसंस्थेचा, तर त्यानिमित्ताने या पिढीला प्रभात चित्रसंस्था आणि त्याचे चित्रपट याची तुम्ही जवळ दिवस खूप छान माहिती दिली. आपल्या रेडिओ चॅनल 107.8 पुणे गावाच्या तुम्ही धनंजय कुलकर तुमच्या आव्हानवरती श्रोत्यांनो आपला मराठी सिनेमाचा जुना इतिहास जो आहे तो जितका ऐकत राहावा तितका तेवढ्या थांबायला आपल्याला ऐकणाऱ्या पोचारांसारखे दुःख असतात, त्यामुळे तो ऐकत राहावा असं बोलतो. आपण पुन्हा एका कुठल्या तरी कार्यक्रम पोचारसंघाचे भेटून बघा. तुम्ही ऐकत राहा 107.8 रेडिओ पुणे. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा आनंद लुटा।
1: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमान रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा आनंद लुटा। श्रोतेहो, आज आपण आपल्या आजच्या शो साठी विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या सुंदर सुंदर रचना आजच्या शो मध्ये ऐकण्यास मिळणार आहेत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर श्रोते हो, हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो जो आपण गेल्या 6 वर्षापासून करत आहोत, तुमच्या सर्वांचं भरभरून असं प्रेम आणि सर्वजण सहभागी होत असल्यामुळे आपण या शोला या स्टेजपर्यंत आणू शकलो, नाही का? कारण मनामध्ये असलेले सुख दुःख, सामाजिक भाव, यासोबतच सामाजिक प्रश्न, निसर्ग, प्रेम, विरह या सर्वांचा संगम असणारा आपला शो म्हणजे हा खेळ शब्दांचा। आणि जसं की मी म्हटलं की सुंदर सुंदर रचना जेव्हा आपल्याला येत असतात, त्यावेळी त्या सुंदर सुंदर रचनांचं सादरीकरण करत असताना मला सुद्धा खूप आनंद होत असतो, त्यासोबतच तुमच्या मनातले जे भाव आहेत ते श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न असतो। खूप साऱ्या रचना येतात, त्याच्या आपण 1-2 भागामध्ये विभागणी करतो आणि ज्यांच्या आधी रचना आलेल्या आहेत त्या आधी घेतो आणि आपला हा जो शो आहे तो निरंतरपणे अखंडितपणे चालू असतो। आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की काय होते त्या प्रारब्धाच्या मनी, काय होते त्या प्रारब्धाच्या मनी, त्याने मजसाठी आधीच योजलेले, काय होते त्या प्रारब्धाच्या मनी, त्याने मजसाठी आधीच योजलेले, जाण्याआधी सुद्धा पाहिले नमी, जाण्याआधी सुद्धा पाहिले नमी, कधीही माझे सुखस्वप्न भिजलेले, कधीही माझे सुखस्वप्न भिजलेले। तर ही माझी जी आहे ती एक चारोळी होती। आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या सुंदर सुंदर रचनांकडे वळूया। आणि ज्या सुंदर रचनांपैकी पहिल्या रचनेमध्ये सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम यांनी पुणे इथून लिहिले, सुरेखा ज्ञानदेव आवटे मॅडम लिहित आहेत पुणे इथून, मैत्री शीर्षकाखाली, की मैत्री मी केली अनोखी त्यानेही निभावली अलौकिक, मैत्री मी केली अनोखी त्यानेही निभावली अलौकिक, फरक होता फक्त इतकाच, फरक होता फक्त इतकाच, मी माणसात मैत्री शोधत राहिले, तो मात्र माझ्यात माणुसकी जपत राहिला, तो मात्र माझ्यात माणुसकी जपत राहिला। तर मैत्रीची व्याख्या आणि अनोखी मैत्री मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये बाबू फिलिप डिसोजा कुमठेकर सरांनी पुनावळे पुणे इथून लिहिले, बाबू फिलिप डिसोजा कुमठेकर सर लिहित आहेत पुनावळे पुणे इथून, की माननीय या राष्ट्रहित सर्वोपरी ठेवले निखारे घरदारावरी, माननीय या राष्ट्रहित सर्वोपरी ठेवले निखारे घरदारावरी, अमर जाहले प्राणाला अर्पुणी, अमर जाहले प्राणाला अर्पुणी, स्वस्वार्थ दुय्यम त्यांच्या लेखी तरी, स्वस्वार्थ दुय्यम त्यांच्या लेखी तरी, लेखी तरी। तर जे आपले सैनिक असतात ते राष्ट्रहित सर्वोपरी मानतात, घरादारावर निखारे ठेवतात आणि प्राण अर्पून अमर होतात। खूप अप्रतिम सुंदर भावना या आपल्या सीमेवरील सैनिकांप्रती सरांनी व्यक्त केलेल्या होत्या। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून, सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की जगावे या जगात पाहुण्यासारखे, क्या बात आहे, जगावे या जगात एका पाहुण्यासारखे, काहीच नसते आपुले, करता करविता परमेश्वर, आपण फक्त त्याच्या हातातले, एक बाहुले,

कर्ता कर्विता परमेश्वर आपण फक्त त्याच्या हातातले एक बाहुले एक बाहुले जगावे या जगात एका पाहुण्यासारखे काहीच नसते आपले. आणि खरंय की आपण धाव धाव धावतो जगणं विसरून जातो. सुख कशात आहे हेच नेमकं आपण विसरून जातो. आणि आपण एवढं पैशाच्या आणि या भौतिक साधन संपन्नतेच्या मागे धावतो की जगायचंच राहून जातं आणि आपल्या हातात काहीच नसतं. जे ठरवतो ते तर कधीच घडत नाही. खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून. कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिलंय निर्मिले शरीर पंचमहाभूताने, निर्मिले शरीर पंचमहाभूताने सजीव झाले ते आत्म्याने, सजीव झाले ते आत्म्याने वेढले कसे मग ते षटरिपुने, वेढले कसे मग ते षटरिपुने जीवनात अडकले ते मायेने, जीवनात अडकले ते मायेने. आणि शरीर जे पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं असतं, आत्म्यानं सजीव झालेलं असतं, परंतु त्याला षटरिपू जे आहेत ते वेढतात आणि मोह मायेमध्ये जीवन अडकून जातं. खूप अप्रतिम भाव होते या चारोळीमध्ये आणि पुढच्या चारोळीमध्ये. स्वप्नझुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. स्वप्नझुला या शीर्षकाखाली त्र्यंबक शेणितकर सर लिहित आहेत इगतपुरी जिल्हा नाशिक येथून. स्वतःसाठी जगतात सारी थोडं दुसऱ्यासाठी जगून बघ, स्वतःसाठी जगतात सारी थोडं दुसऱ्यासाठी जगून बघ, एकाकी वाटणारे सारे आपलीच वाटतील मग, एकाकी वाटणारे सारे आपलीच वागतील मग. आणि खरंय की जी माणसं स्वतःसाठी जगतात ती कायम एकलकोंडी असतात, जी माणसं इतरांसाठी जगतात ती कायम आनंदी असतात. कारण त्यांना इतरांसाठी काही केलं याचा आनंद असतो. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती माणसं दुःखी असतात, आतून निराश असतात, कारण ते कायम अपेक्षा करत असतात इतरांकडून. जेव्हा आपण अपेक्षा दूर सारू, जेव्हा आपण इतरांसाठी जगू, तेव्हा निश्चितपणे आपण स्वतः सुखी आणि आनंदी होऊ, नाही का? अप्रतिम असा संदेश होता या चारोळीमधून. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून. सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून लिहिलंय की मैत्री असते अशी सर्वांची सखा सखी, मैत्री असते अशी सर्वांची सखा सखी, कोणीही कोणाचे मन राहत नाही दुःखी, कधीही कोणाचे मन राहत नाही दुःखी, कधीही कोणाचे मन राहत नाही दुःखी. तर मैत्री, ज्या मैत्रीच्या दुनियेमध्ये कोणीच दुःखी नसतं, आनंदी असतात. मैत्री एक असं नातं असतं जिथं विचार करून बोलावं लागत नाही आणि बोलल्यानंतर जे दुःख आहे ते आपल्याला मिळत नाही. मजाक मस्करीमध्ये टिंगल टवाळीमध्ये ते घेतलं जातं. मोठे मोठे प्रॉब्लेम हे छोटे होतात ते फक्त मैत्रीच्या जगामध्ये, नाही का? सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये बालाजी नाईकवाडी सरांनी येवला नाशिक येथून लिहिलंय. बालाजी नाईकवाडी सर लिहित आहेत येवला नाशिक येथून. ऐकावा कातरवेळी आवाज तुझा सके, दोघांच्या स्पंदनांना छेडणारे तार जसे. वा, ऐकावा कातर वेळी आवाज तुझा सके, दोघांच्या स्पंदनांना छेडणारे तारे जसे. हळुवार व्हावी सप्तसुरांची उधळण सके, हळुवार व्हावी सप्तसुरांची उधळण सके, प्रीत फुलांची गुंफण व्हावी असे, प्रीत फुलांची गुंफण व्हावी असे. वाह, तर कातर वेळी तुझा आवाज ऐकू यावा आणि जणू काही स्पंदनांना छेडणारे तारेच आहेत असं वाटावं. प्रीत फुलांची सुंदर गुंफण करणारी सरांची ही अप्रतिम चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिले. सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून. अबोल ह्या रात्री शब्दांची सोबत हवी, अबोल ह्या रात्री शब्दांची सोबत हवी, मनातील आठवणींना आकार देतो कवी, मनातील आठवणींना आकार देतो कवी, आकार देतो कवी. वाह, तर अबोल रात्रीला शब्दांची सोबत हवी. रात्र अबोल असते पण शब्द बोलके असतात. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की आई असते आयुष्याचा शिल्पकार, जगण्याला देते संस्काराची शिदोरी. आई असते आयुष्याचा शिल्पकार, जगण्याला देते संस्कारांची शिदोरी.

तरी योग्य गुरूंमुळेच कळतो, तरी योग्य गुरूंमुळेच कळतो जीवनाचा आणि ज्ञानाचा मार्ग अंतरी, जीवनाचा आणि ज्ञानाचा मार्ग अंतरी। वाह, तर आई आणि गुरु या दोघांचं महत्व मॅडमनी अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की मनातील पाऊस माझ्या असा बेभान बरसतो, मनातील पाऊस माझ्या असा बेभान बरसतो, तुझ्या आठवणींचा बांध अश्रूच्या रूपात वाहतो, तुझ्या आठवणींचा बांध अश्रूंच्या रूपात वाहतो। दोन पाऊस असतात, एक बाहेर बेभान बरसणारा आणि एक मनात बेभान बरसणारा। बाहेर बरसणारा पाऊस हा अवघी धरित्री जी आहे ती चिंब चिंब करून टाकतो, आणि तुझ्या आठवणींचा जो बांध आहे तो अश्रूंच्या रूपामध्ये वाहतो। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या कवितेमध्ये प्रवीण अभ्यंकर सरांनी भिगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून लिहिले। प्रवीण अभ्यंकर सर लिहित आहेत विहिगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून। सरांनी लिहिलंय की या जीवनाचे सत्य असत्य काय आहे, ज्या अंगणात पोरी तुझा लढीवार आहे। या जीवनाचे सत्य असत्य काय आहे, ज्या अंगणात पोरी तुझा लढीवार आहे। संसारी या जीवनाचे सोडवू कसे मी कोडे, संसारी या जीवनाचे सोडवू कसे मी कोडे, तुझा संसार हो सुखाचा असा वर मी शोधला आहे। तुझा संसार हो सुखाचा असा वर मी शोधला आहे, तू काळजाचा तुकडा तुझ्या विरहाचे ओझे, तू काळजाचा तुकडा तुझ्या विरहाचे ओझे, आयुष्यभर तसेच आहे हो कसा मी व्यक्त, आयुष्यभर तसेच आहे हो कसा मी व्यक्त, तुझा बाप झाल्यावर हिंदवी तुझे नाव मी स्वराज्या सारखे ठेवले आहे, तुझा बाप झाल्यावर हिंदवी तुझे नाव मी स्वराज्या सारखे ठेवले आहे। वाह, तर या जीवनाचे सत्य असत्य काय आहे, ज्या अंगणात पुरी तुझा लढीवार आहे। तर आपल्या लेखीप्रती अतिशय गहिरे आणि हळवे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये मी व लेखणी या शीर्षकाखाली संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले। मी व लेखणी या शीर्षकाखाली संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। आयुष्याचे नवे चित्र रेखाटले लेखणीने आयुष्य टिपले। वाह, आयुष्याचे नवे चित्र रेखाटले लेखणीने आयुष्य टिपले, अनुभवांना शब्दात रचले, अनुभवांना शब्दात रचले, कागदावर स्वतःला मांडले, कागदावर स्वतःला मांडले। आणि खरंय की आपण जेव्हा कागदावर स्वतःला मांडत असतो तेव्हा आपण जणू काही आयुष्याचं नवीन चित्र जे आहे ते रेखाटत असतो, कारण त्या रेखाटण्यामध्ये असतात ते म्हणजे अनुभव। खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये प्रमोद शंकरराव हमंद सरांनी मथुरानगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून लिहिले। प्रमोद शंकरराव हमंद सर लिहित आहेत मथुरानगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून। मुसळधार पावसासारखं एकदाच आयुष्यात रडून घ्यावं, मुसळधार पावसासारखं एकदाच आयुष्यात रडून घ्यावं, पुन्हा रडण्याचा जणू दुष्काळ पडावा, पुन्हा रडण्याचा जणू दुष्काळ पडावा, अश्रूंनाही पापण्यात कायमच झाकून घ्यावं, अश्रूंनाही पापण्यात कायमच झाकून घ्यावं। आणि खरंय की रोज कुडण्यापेक्षा, रोज रडण्यापेक्षा मुसळधार पावसासारखं एकदाच रडून घ्यावं आणि पुन्हा ते अश्रू कधीच डोळ्यात येऊ नयेत। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून। प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की माझी सत्यव्यथा समजेल का कोणी, स्वार्थ कसा बघू मी तर काही कांच्या मनी, माझी सत्यव्यथा समजेल का कोणी, स्वार्थ कसा बघू मी तर काही कांच्या मनी, प्रेम तर निरागस हसवून कोणाला रडवू कशी, प्रेम तर निरागस हसवून कोणाला रडवू कशी, तुटलेल्या हृदयावर प्रेमाची चाहूल दिली ज्यांनी, तुटलेल्या हृदयावर प्रेमाची चाहूल दिली ज्यांनी। आणि अगदी खरंय की प्रेम

निराग असतं, ते हसवतं आणि त्या प्रेमात आपण कोणाला रडवू नये. कारण एकदा हसवून पुन्हा रडवल्यानंतर मन खूप तुटतं आणि ते सावरायला वेळ लागतं, कधी कधी सावरत सुद्धा नाही का. खूप गहिरा असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता वसारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: अगर उस भोजन में नफरत की, क्रोध की, दर्द की ऊर्जा है तो हमारी मन की स्थिति भी वही हो जाएगी उसको ग्रहण करने के बाद। तो अगर आज हम सिर्फ दो प्रतिज्ञा ले, एक हमारा अन सात्विक हो और दूसरा हम सिर्फ आज एक संस्कार का त्याग करें वो है क्रोध, तो सही मायने में हमने आज इस यज्ञ में आहुति डालकर विश्व में शांति लाने की सेवा की, वो सच्ची सेवा है।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रुति हो। मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलंय की जगावे असे की दुःखाची कुठली लकेर नसली पाहिजे, जगावे असे की दुःखाची कुठली लकेर नसली पाहिजे, आनंदाच्या क्षणांना वेचताना, आनंदाच्या क्षणांना वेचताना दुनियेची फिकीर नसली पाहिजे, आनंदाच्या क्षणांना वेचताना दुनियेची फिकीर नसली पाहिजे। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की काळजाने काळजाशी कसे भांडावे, काळजाने काळजाशी कसे भांडावे, काळजाने काळजाला भाव कसे मांडावे, काळजाने काळजाला भाव कसे मांडावे, अंतरीच्या भावना तर असतात ना अबोल, अंतरीच्या भावना तर असतात ना अबोल, मग तूच सांग ना त्याला कसे बरे खोडावे, मग तूच सांग ना त्याला कसे बरे खोडावे, कसे बरे खोडावे। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो। आणि या माझ्या दोन चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेनसृजन या नावाने गोवा येथून लिहिले। जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेनसृजन या नावाने गोवा येथून। मॅडमनी लिहिलंय की असं म्हणतात मेघराज बरसल्या पाऊस सरी, असं म्हणतात मेघराज बरसल्या पाऊस सरी, बळीराजा की आनंदाने कामाला सुरुवात करी, बळीराजा की आनंदाने कामाला सुरुवात करी। तर खूप अप्रतिम असे भाव होते, ज्याची प्रतीक्षा होती तो वरुण राजा बरसलेला आहे आणि बळीराजा हा आनंदाने शेतामध्ये काम करायला सुरुवात बळीराजाने केलेली आहे। खूप अप्रतिम सुंदर शब्दरचना। आणि याबरोबरच पुढच्या रचनेमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले। अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून, भवसागरातले जगणे म्हणजे सतत मनात आसक्ती, भवसागरातले जगणे म्हणजे सतत मनात आसक्ती, केली त्याची भक्ती तरच संसारात विरक्ती, वाह केली त्याची भक्ती तरच संसारात विरक्ती, एवढी एकच इच्छा पुरवशील का देवा, एवढी एकच इच्छा पुरवशील का देवा, दे जागा तुझ्या पायी आणि भवसागरातून मुक्ती, दे जागा तुझ्या पायी आणि भवसागरातून मुक्ती, दे जागा तुझ्या पायी आणि भवसागरातून मुक्ती, आणि भवसागरातून मुक्ती, वाह कारण भवसागरातलं जगणं म्हणजे मनात असते, म्हणून तुझ्या पायाशी जागा दे आणि भवसागरातून मुक्ती कर। खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत तालुका व जिल्हा पालघर येथून। सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिलंय महती या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की शिवरायांच्या राजमुद्रेतून स्वराज्याची महती कळते, शिवरायांच्या राजमुद्रेतून स्वराज्याची महती कळते, करारी अश्वारूढ मुद्रा पाहता, करारी अश्वारूढ मुद्रा पाहता, रक्त धमन्यातून सळसळते, रक्त धमन्यातून सळसळते। आणि खरंय की राजांची मुद्रा जी होती, राजमुद्रा, ती स्वराज्याची महती सांगणारी होती, ती करारी होती, अश्वारूढ मुद्रा होती। आणि जेव्हा आपण त्याकडे पाहतो तेव्हा आपल्या धमन्यातून रक्त सळसळतं। आजही अखंड हिंदुस्थानामध्ये एकही असा व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीनं शिवछत्रपती शिवाजी महाराज की असं जिथं जिथं ऐकलं तिथं त्याच्या ओठातून आपसुकपणे जाय असं आलं नाही, असे आपले राजे। आणि त्या राजांची महती सांगणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीकडे वळूया। श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सर देदक्का मारा या नावाने लिहितात जिल्हा परिषद कोळ्याचा पाडा मुक्काम कावड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून।

श्री माधव कुसुम सुक्रिया गुरव सरांनी देधक्का मारा या नावाने लिहिलंय। जिल्हा परिषद शाळा कोळ्याचापाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून पाऊसराज या शीर्षकाखाली आणि सरांनी लिहिलंय की कधी कधी हवासा वाटतो पाऊस मनसुक्त भिजून करण्याचा हौस, कधी कधी हवासा वाटतो पाऊस मनसुक्त भिजून करण्याचा हौस, पण ढगफुटी पायी चैतन्याचा रहस पाहता, पण ढगफुटी पायी चैतन्याचा रहस पाहता तेव्हा मात्र नको नकोसा वाटतो, कधी कधी हवासा वाटतो पाऊस मनसुक्त भिजून करण्यास हौस, पण ढगफुटी पायी चैतन्याचा रहस पाहता तेव्हा मात्र नको नकोसा वाटतो। आणि पाऊस जो कधी हवा वाटतो कधी नकोसा वाटतो, जेव्हा तो धोधो बरसतो तेव्हा मनसोक्त भिजावं वाटतं, तो अवघ्या धरणीला जो आहे ते चैतन्यमय करतो, परंतु त्या चैतन्याचा रहास होतो जेव्हा ढगफुटी होते जीव जातात। खूप सुंदर असे भाव पावसाची दोन रूप सरांनी अप्रतिमरित्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या कवितेमध्ये सौसमिता विकास नलावडे मॅडम यांनी ठाणे इथून लिहिले, सौसमिता विकास नलावडे मॅडम लिहित आहे ठाणे इथून। कोणीतरी म्हटलं आहे की असह्य झालं की अलिप्त राहावं, कोणीतरी म्हटलं आहे की असह्य झालं की अलिप्त राहावं, आपल्या हृदयातलं दुःख आपल्या प्रिय व्यक्तीला वाचता यावं, आपल्या हृदयातलं दुःख आपल्या प्रिय व्यक्तीला वाचता यावं, दुःखाच्या राशी वाटेत अंथरल्या जरी, दुःखाच्या राशी वाटेत अंथरल्या जरी एकमेकांच्या सोबतीनं सुंदर क्षणांना जगता यावं, एकमेकांच्या सोबतीनं सुंदर क्षणांना जगता यावं। आणि खरं आहे की मॅडमनी ज्या पद्धतीनं लिहिलंय की असह्य झालं की अलिप्त राहता आलं पाहिजे, क्षणभर का होईना काही वेळ का होईना, कारण जेव्हा आपलं दुःखाची तीव्रता एवढी मोठी असते आणि ती समजून घ्यायला समोरची व्यक्ती तयार नसते त्यावेळी आपण निशब्द होतो। जेव्हा प्रत्येक शब्दाचा उलट अर्थ काढला जातो, जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता पाहिली जाते, जेव्हा प्रत्येक गोष्टीचा अर्थ उलट घेतला जातो, त्यावेळी नेमकं बोलावं तरी काय हा प्रश्न मनामध्ये राहतो, नाही का? त्यामुळं जेव्हा आपण अलिप्त राहतो त्यावेळी आपल्या हृदयातलं दुःख जे आहे ते आपल्या प्रिय व्यक्तीला वाचता यावं, ही सर्वात महत्वाची गोष्ट असते, ही एक शोकांतिका असते की ते त्या व्यक्तीनं वाचलं पाहिजे, परंतु नेमकं ते वाचलं जात नाही, या उलट त्या दुःखाची तीव्रता वाढवली जाते आणि आक्रोश हा तिथंच चालू होतो की जेव्हा आपल्या दुःखाला कोणी वाचत नाही, आपलं मन कोणी वाचत नाही, आपला आबोला आणि त्याचा अर्थ हा कोणी जाणत नाही, कारण अपेक्षा ही प्रिय व्यक्तीकडून आपण करतो की ज्यानं दुःख वाचावं, ज्यानं न बोलता दुःख वाचावं, ज्यानं आपण अलिप्त का आहोत आपण अबोल का आहोत हे समजून घ्यावं, तीच व्यक्ती दुःख वाचू शकत नसेल तर वेदना होतात आणि त्या वेदनेची तीव्रता एवढी असते की ती वेदना आपल्याला त्या सर्वात प्रिय व्यक्तीपासून दूर दूर घेऊन जाते। जसं मॅडमनी पुढे लिहिलंय की दुःखाच्या राशी जरी वाटेत अंथरल्या तरी एकमेकांच्या सोबतीनं सुंदर क्षणांना जगता यावं, कारण सुंदर क्षण हे बनवण्याची जबाबदारी दोघांची असते, कारण दुःखाच्या राशी या वाटेत अंथरल्या जाणारच, कधी त्या कळत कधी न कळत, कधी आपल्या चुकीने कधी काहीच चूक नसताना, पण एकमेकांची सोबत असली, एकमेकांच्या सोबत असलेल्या सुंदर क्षण जर आपण जगत गेलो तर दुःखाच्या राशी जरी असल्या तरी त्या दुःखाच्या राशी सुद्धा आपल्याला सुखद वाटायला लागतात, त्यातून एक सुखद अशी पळवाट निघते, नाही का? खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले। सौमनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून की परिपूर्णतेच्या ध्यासात अपूर्णाला आकार लाभतो। क्या बात आहे, परिपूर्णतेच्या ध्यासात अपूर्णाला आकार लाभतो, परिपूर्णाच्या प्रवासात अनुभूतीचा किरण गवसतो।

वाह, परिपूर्णतेच्या ध्यासात अपूर्णाला आकार लाभतो, परिपूर्तीच्या प्रवासात अनुभूतीचा किरण गवसतो, परिपूर्तीच्या प्रवासात अनुभूतीचा किरण गवसतो, जणू सावळ्या मेघा अडून घनश्याम डोकावतो, जणू सावळ्या मेघा अडून घनश्याम डोकावतो, एक आगळा वेगळा अंतर्नाद मनी उमटतो, एक आगळा वेगळा अंतर्नाद मनी उमटतो। आणि जर का एखादी गोष्ट परिपूर्ण असेल तर जगण्यामध्ये राहणारच काय, आणि कोणतीच गोष्ट आणि कोणतीच व्यक्ती ही परिपूर्ण नसते। जोपर्यंत अपूर्णता आहे तर तोपर्यंतच परिपूर्णतेला जे आहे ते महत्व आहे, कारण परिपूर्ण व्हायच्या ध्यासामध्येच अपूर्णाला आकार लागतो, कारण परिपूर्ती जी असते त्याच्या प्रवासामध्ये अनुभूतीचा एक किरण गवसतो। मला काहीतरी मिळवायचं आहे, माझी ही गोष्ट राहिलेली आहे, मला हे करायचं आहे, मला हे जगायचं आहे। आपण समोरच्याकडून प्रत्येक वेळी नाता असो, प्रेम असो, मैत्री असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्याकडून परिपूर्णतेची जी आहे ती अपेक्षा करतो, पण एक गोष्ट आपण विसरतो, ती म्हणजे आपण स्वतः परिपूर्ण आहोत का, आपण अपूर्णच नाही का, आपली प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण आणि बरोबरच आहे का, याचा विचार आपण कधी करत नाही। आपले स्वतःचे निकष आणि इतरांबद्दलचे निकष एकाच प्रसंगावर एकाच गोष्टीवरचे वेगवेगळे असतात। समोरच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करताना आपण स्वतः किती परिपूर्ण आहे याचं आत्मपरीक्षण निश्चितपणे करण्याची गरज आहे। जसं प्रारंभी पुढे लिहिलंय की जणू सावळ्या मेघा अडून घनश्याम डोकावतो, एक वेगळा आगळा वेगळा अंतर्नाद बनी उमटतो, तर मनातला अंतर्नाद जो आहे, परिपूर्णतेच्या ध्यासाचा अंतर्नाद जो आहे तो मनामध्ये उमटतो, असे भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। पुढच्या चारोळीमध्ये मेघारभुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून। मेघारभुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय मैत्री शीर्षकाखाली की मैत्रीची मैफिल आज जमली, शब्दांची देवाणघेवाण झाली। मैत्रीची मैफिल आज जमली, शब्दांची देवाणघेवाण झाली, उधळून मैत्रीचे रंग मनसोक्त, आज मैत्रीची रंगपंचमी झाली, उधळून मैत्रीचे रंग मनसोक्त, आज मैत्रीची रंगपंचमी झाली। वाह, तर मैत्रीची मैफिल मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती की जणू काही आज रंगपंचमी झाली, कारण मैत्रीचे रंग बदलले। खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले। श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। पेरणी शीर्षकाखाली की कधी येईल सांग पाऊस, कधी शेतात करू पेरणी, कधी येईल सांग पाऊस, कधी शेतात करू पेरणी, कधी येईल पीक बहरून, कधी देईल काळी धरणी, कधी येईल पीक बहरून, कधी येईल काळी धरणी। तर एका शेतकऱ्याची आस, एका शेतकऱ्याच्या आशा आकांक्षा, एका शेतकऱ्याची प्रतीक्षा, या सर्वांना सरांनी या चारच ओळीमध्ये अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि श्रोती हो, या अप्रतिम अशा रचनेनंतर विवाह या शीर्षकाखालील सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांच्या रचनेकडे वळूया। सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून। विवाह या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की माहेरून सासरी जाण्याचा आनंद असतो प्रत्येक नववधूच्या मनामनात, माहेरून सासरी जाण्याचा आनंद असतो प्रत्येक नववधूच्या मनामनात, डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन ती आनंदाने गृहप्रवेश करते। पतिराजांच्या घरात डोळ्यात मोठे स्वप्न घेऊन ती आनंदाने गृहप्रवेश करते पतिराजांच्या घरात। तर विवाह एक पवित्र बंधन, विवाह जी मुलगी माहेरहून सासरी जाते आणि तिच्या मनातला तो आनंद मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता,

0: पिया के गाँव चली रे चली रे चली।
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: संजय कपूरचंद महाजन सर लिहिता आहेत अहिल्यानगर इथून। संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर इथून लिहिलंय, जरी नव्हता फादर मदर डे ढाक होता आपल्या मनावर, जरी नव्हता फादर मदर डे ढाक होता आपल्या मनावर, आता डे होतात सगळे साजरे, आता डे होतात सगळे साजरे, पण जबाबदारी नसते कोणावर, पण जबाबदारी नसते कोणावर। आणि खरंय या अतिशय मार्मिक घाव जे आहे ते सरांनी घातलेले आहेत समाजातल्या त्या दांभिकतेवर। सरांनी एक शब्द या चारोळीमधून एक सुंदर संदेश दिलाय की पूर्वी कोणताही डे नव्हता, ना फादर डे होता ना मदर डे होता, पण आपल्या मनावर धाक होता। तो धाक असा होता कर्तव्याचा, एक सामाजिक बंधन होतं की आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, आणि ते वयस्कर झाल्यानंतर त्यांना सुखी ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे। हा एक सामाजिक नैतिक धाक हा आपल्या मनावर होता। आज सोशल मीडियावर फादर डे आणि मदर डे साजरे होतात, आज सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जातात, पण प्रत्यक्षामध्ये आपण खरंच आपल्या आई वडिलांना किती वेळ देतो, आपण त्यांची काळजी किती घेतो, आपण त्यांच्याशी संवाद कसा साधतो, आपण त्यांना कोणत्या भाषेत बोलतो, त्या सर्व गोष्टी या खूप मॅटर करतात। या जगामध्ये तुम्ही नाव कमवाल, प्रसिद्ध व्हाल, तुम्ही खूप मोठे व्हाल, गाड्या घोडे बंगला पैसा धन दौलत संपत्ती सर्व काही तुमच्यापाशी असेल, पण तुमच्या डोक्यावरून हात फिरवणारी मायच जर नसेल, तुमच्या प्रत्येक मोठ्या मोठ्या प्रॉब्लेमला चुटकी सुरशी सोडवणारा तुमचा बाबाच जर नसेल, तर तुमच्या या सर्व शान शौकतेला काहीच किंमत नाही। हे डे साजरे करण्याला काही किंमत नाही मदर्स डे फादर्स डे। विषय हा जबाबदारीचा आहे, विषय हा कर्तव्याचा आहे, विषय हा नैतिकतेचा आहे, आणि कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच्या मनासाठी अंतरात्म्यासाठी। ज्यांनी आपल्याला लाडाकोडात वाढवलं, ज्यांनी स्वतःच्या इच्छा आकांक्षा मातीमोल करून प्रसंगी स्वतःचं पोट मारून स्वतःची हौस मौज मारून ज्यांनी तुम्हाला बेस्ट मधलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच जर तुम्ही विसरत असाल तर हे जीवन अतिशय तुमचं दुःखी आहे, कष्टी आहे, आणि ते होणारच। सर्वात महत्वाचं म्हणजे आई वडील, जे प्रथम देव आणि त्यानंतर क्रमांक येतो तो इतरांचा नाही का। खूप भावनिक अशी तेवढीच मार्मिक सरांची ही रचना होती। आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूया, प्रीतीचा झुला या शीर्षकाखाली प्रेमकवी या नावाने सूरज अनुभवने सर लिहित आहेत देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मोंडे इथून। प्रेमकवी सूरज अनुभवने सरांनी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव मोंडे इथून लिहिलंय प्रीतकाव्य प्रीतीचा झुला या शीर्षकाखाली। की तू समोर असताना तो गुलाबही लाजतो, तू समोर असताना तो गुलाबही लाजतो, आणि प्रेमाचे शब्द व्यक्त करताना जणू ते हृदयही धडधड करू लागतं, कारण तुला पाहून गुलाब लाजतो। व्यक्त व्हायचंय पण हृदय धडधडतंय। प्रीतीचा झुला शीर्षकाखालील सुंदर अप्रतिम प्रेमभाव व्यक्त करणारी सरांची ही चारोळी। आणि पुढच्या आपण दोन चारोळींकडे वळूया, ज्यामध्ये अर्चना संजय मठपती मॅडम लिहित आहेत बार्शी येथून। सौअर्चना संजय मठपती मॅडम यांनी पारशी येथून लिहिलंय। पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की ऐश्वर्य दिसावे स्वभावात आडल्या नडल्याला मदत करावी, ऐश्वर्य दिसावे स्वभावात आडल्या नडल्याला मदत करावी, कष्टाची अर्धी भाकरी खाऊन सुखाची झोप घ्यावी, आणि खरंय की ऐश्वर्य हे भौतिक नसावं, ते स्वभावात असावं। आपण नेहमी म्हणतो बी काइंड, नम्र रहा, कारण नम्रता ही माणसाची उंची वाढवते। कटु शब्द, दुसऱ्याला तुच्छ लेखणं, दुसऱ्याला हीन लेखणं, आपण किती मोठे आहोत आणि दुसरा किती छोटा आहे, त्याचं काम किती छोटं आहे, तो गुलाम आहे, तो नौकर आहे, अशी भावना मनात ठेवून जेव्हा आपण इतरांशी बोलतो तेव्हा आपण छोटे होतो, आपण गरीब होतो, आपण कधीच ऐश्वर संपन्न होत नाही. परंतु आपल्याकडे सर्व प्रकारचं ऐश्वर असताना सुद्धा जेव्हा आपण नम्र असतो तेव्हा आपण खरे ऐश्वर संपन्न असतो. अप्रतिम भाव होते. दुसऱ्या चारोळीत मॅडम लिहित आहेत, ऐश्वर म्हणजे श्रीमंती हा समज नसावा. ऐश्वर म्हणजे श्रीमंती हा समज नसावा, मनाचा मोठेपणा माणसात नेहमी असावा. मनाचा मोठेपणा माणसात नेहमी असावा. आणि जोपर्यंत मनाचा मोठेपणा आपण दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना की माणूस हा मोठा आहे असं वाटतो, परंतु त्याचं मन खूप छोटं असतं. कारण तो स्वार्थी असतो, तो लोभी असतो, तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी इतरांचा वापर करत असतो, इतरांना जवळ घेत असतो. अशी छोट्या मनाची माणसं ही जी आहेत ती नसली पाहिजेत, असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या आपण रचनेकडे वळूया, ज्यामध्ये रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे इथून लिहिले, स्वप्नील कळ्या या नावाने. रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत पुणे इथून, स्वप्नील कळ्या या नावाने. प्रेमाने भिजलेल्या सरी या शीर्षकाखाली. आणि मॅडमनी लिहिलंय की सखये कृष्णवर्णी अंबुद दाटून आले ग आज अंबरी. सखये कृष्णवर्णी अंबुद दाटून आले ग आज अंबरी, तुझ्या येण्याने अंगणी बहारच बहार येई खरोखरी. तुझ्या येण्याने अंगणी बहारच बहार येई खरोखरी, जीवनी आल्या ग प्रेमाने भिजलेल्या सरींवर सरी. जीवनी आल्या ग प्रेमाने भिजलेल्या सरींवर सरी, तुझे सौंदर्य लावण्य साठवून ठेवतो मनाच्या गाभारी. तुझे सौंदर्य लावण्य साठवून ठेवतो मनाच्या गाभारी, मनाच्या गाभारी. वा, तर प्रेमाने भिजलेल्या सरी जेव्हा प्रेमाच्या सरी बरसतात तेव्हा तुझं सौंदर्य लावण्य हे मनाच्या गाभाऱ्यामध्ये साठवून ठेवतो. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या आपण रचनेकडे वळूया, त्यामध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहितात. सौ

हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे इथून लिहिलंय. मॅडम लिहितायत, पाऊस शीर्षकाखाली असा कसा रे तू पावसा, तुझा देता येत नाही भरवसा. असा कसा रे पावसा, तुझा देता येत नाही भरवसा. चक्क उन्हातून येताना तू पडतोस असा, चक्क उन्हातून येताना तू पडतोस असा, की तुझ्यापासून बचाव करतो मी कसा बसा, की तुझ्यापासून बचाव करतो मी कसा बसा. आणि खराय की कधी कधी उन्हात सुद्धा पाऊस पडतो आणि खूप धांदल होते. ती धांदल अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली आहे. आणि पुढच्या चारोळीमध्ये पावसाळा शीर्षकाखाली सौमिना उपासनी मॅडम लिहितायत निगडी प्राधिकरण पुणे इथून. सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलंय. उदार हस्ताने नभ बरसतात पाणी, उदार हस्ताने नभ बरसतात पाणी, प्रेम वर्षावे झाली तृप्त वसुधा राणी. प्रेम वर्षावे झाली तृप्त वसुधा राणी, तरु वेली नद्या विहंग ही सारी. तरु वेली नद्या विहंग ही सारी, अत्यानंदी होता गाती मधुर तराणी. अत्यानंदी होता गाती मधुर तराणी, मधुर तराणी. असा हा पावसाळा जो उधार हस्ताने नव पाणी वरसवतो, तर पावसाळा आणि पावसाळ्यामुळे निसर्गावर झालेले परिणाम खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही आरचे कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या 6 वर्ष पूर्ण केलेल्या आपल्या शो मध्ये आनंदी रहा, आनंद लुटा. आणि पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहितायत पुणे इथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, दऱ्या डोंगर हिरवेगार डोंगरावर झरे झरझर. दऱ्या डोंगर हिरवेगार डोंगरावर झरे झरझर, निसर्गाची मजा लुटूया, निसर्गाची मजा लुटूया, डोंगर दऱ्यात भटकूया, डोंगर दऱ्यात भटकूया. आणि पावसाळ्यामध्ये डोंगर दऱ्यातली भटकंती ही माणसाचं मन सुद्धा ताजतवानं करते. कारण डोंगर दऱ्या या हिरव्या घार असतात, झरे असतात त्या ठिकाणी, नाही का? खूप अप्रतिम भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या रचनेकडे वळूया, ज्यामध्ये जगन्नाथ रंगनाथ जाधव सरांनी येसगावकर तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. जगन्नाथ रंगनाथ जाधव येसगावकर सर लिहितायत तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. कागदावरचा विकास या शीर्षकाखाली, की गाव म्हणे विकास दिसे कुठे प्रकाश, रस्ते सारे खड्डे जनता झाली त्रस्त. गाव म्हणे विकास दिसे कुठे प्रकाश, रस्ते सारे खड्डे जनता झाली त्रस्त. सरपंच सांगत राहे गाव झाले खास, सरपंच सांगत राहे गाव झाले खास, कागदावर फुलला खोटा सारा विकास, कागदावर फुलला खोटा सारा विकास. आणि गावोगावची दशा दुर्दशा याबद्दलचे सरांचे अप्रतिम असे भाव, की कागदावर विकास दिसतो पण जमिनीवर कुठंच नसतो. खूप सुंदर असे एक मार्मिक टिप्पणी सरांनी या रचनेमध्ये केलेली होती. श्रावण आला या शीर्षकाखालील पुढच्या रचनेकडे वळूया. मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम लिहितायत अंबरनाथ येथून. श्रावण आला या शीर्षकाखाली मेघा अविनाश कुलकर्णी मॅडम यांनी अंबरनाथ येथून लिहिलंय, की येत असे श्रावण संपला आषाढ, येत असे श्रावण संपला आषाढ, येत हळू सरी संपे धोधो झड, येत हळू सरी संपे धोधो झड. आणि आषाढ संपतो आणि श्रावणाचं आगमन येतं, आगमन होतं. श्रावण महिना हा खूप पवित्र असा महिना मानला जातो. खूप अप्रतिम चारचोळीमध्ये श्रावणाचं महत्व, श्रावण महिन्याचं महत्व सांगणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहितायत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून. सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलंय डायरी या शीर्षकाखाली. मॅडम लिहितायत की आयुष्यात उमटवलेली भावना सदृश्य पायरी, आयुष्यात उमटवलेली भावना सदृश्य पायरी, मनतळाची नोंद असलेली सुंदर सुबक डायरी, मनतळाची नोंद असलेली सुंदर सुबक डायरी. आणि भावना सदृश्य पायरीला मनतळाच्या डायरीमध्ये केलेली नोंद जी सुंदर आहे, जी सुबक आहे, अशी मनतळाची नोंद असलेली सुंदर सुबक डायरी मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सुजाता बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय. सौ सुजाता बोबडे मॅडम लिहितायत यवतमाळ येथून.

नको होऊन नाराज कधी हसले लोक तर हसू द्याव, नको होऊन नाराज कधी हसले लोक तर हसू द्याव, केली कोणी टीका तरी आपलं काम न चुकता करावं, केली कोणी टीका तरी आपलं काम न चुकता करावं। आणि खरंय की काम जर आपण करत राहिलो तर लोक हे टीका करणार। प्रगतीवर जळणाऱ्यांची संख्या जास्त आहे, प्रगतीचं कौतुक करणाऱ्यांची संख्या कमी आहे। म्हणून कुणी हसतील, कुणी टोमणे मारतील, कुणी दुःख देतील, कुणी अडथळे निर्माण करतील, किंवा कोणी कोणी तर आपल्या सोबत लबाडी सुद्धा करतील। परंतु आपण कोणी टीका जरी केली तरी आपलं काम न चुकता केलं पाहिजे, कर्तव्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, असा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता। आणि श्रोते हो, यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। दीर्घ प्रतीक्षेनंतर कोसळल्या धारा पावसाच्या जोमाने, दीर्घ प्रतीक्षेनंतर कोसळल्या धारा पावसाच्या जोमाने, साचले पाणी चोहीकडे, साचले पाणी चोहीकडे, त्रेधा तिपीठ धांदल त्रस्त झाले सारे, त्रेधा तिरपीठ धांदल त्रस्त झाले सारे। आणि पाऊस लांबला होता, प्रत्येकाला पावसाची आस होती, आणि पाऊस एकदाचा कोसळला, सगळीकडे पाणीच पाणी झालं, आणि त्यासोबतच त्रेधा रपीट सुद्धा झाली, धांदल झाली, त्रस्त सुद्धा काही जण झाले। परंतु पाऊस गरजेचा आहे, नाही का, पावसाचं महत्व सांगताना। आणि दीर्घ काळानंतर कोसळलेल्या पावसाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं पुढच्या चारोळीमध्ये। सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय, मोरा रे मोरा किती छान तुझा तोरा, निळा शार लांब सडक शोभे पिसारा, मोरा रे मोरा किती छान तुझा तुरा, निळा शार लांब सडक शोभे पिसारा, चंद्रही फिका पडे तुझ्या सौंदर्यापुढे, चंद्रही फिका पडे तुझ्या सौंदर्यापुढे, सुवासिक फुले उधळी खट्याळ वारा, सुवासिक फुले उधळी खट्याळ वारा, खट्याळ वारा। तर मोराचं वर्णन, मोराचं सौंदर्य मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। रंजना भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की सप्तसूर जीवनाचे इंद्रधनू सजवितो, सप्तसूर जीवनाचे इंद्रधनू सजवितो, सातरंग जीवनात माणसाच्या रुजवतो, सातरंग जीवनात माणसाच्या रुजवतो, सप्तसूर जीवनाचे इंद्रधनू सजवतो, इंद्रधनू सजवतो। आणि खरंय की जीवनाचं सप्तसूर हे इंद्रधनू मध्ये असतात, आणि माणसानं जे आहे ना श्रोते हो, ते अगदी इंद्रधनू सारखं जगलं पाहिजे, नाही का। खूप वेळा आपण जे आहे ते दुःखांना उकाळतो, दुःखांना कवटाळतो,

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जब तक हम चाहिए चाहिए करते हैं तब तक हम औरों पे डिपेंडेंट हैं। अब हमें समझ में आ गया कि हम खुद भरपूर हैं, हमें उसका सिर्फ ध्यान रखना है। जैसे ये कप है, अब अगर मुझे लगे कि ये जो मेरा कप है ये खाली है, तो आई विल कीप टेलिंग यू कि इस कप को भरिए। तो आई एम डिपेंडेंट, जब आप भरेंगे तब, और अगर आप भर पाए, और अगर आपके पास है उसको भरने के लिए, यू नो यू हैव टू हैव दैट लव टू गिव इट टू मी, नहीं तो आई कैन कीप वेटिंग टिल द एंड ऑफ माई लाइफ फॉर पीपल टू फिल माई कप, इट विल नेवर गेट फिल्ड। एंड राजयोग से हमने ये रियलाइज किया कि मेरा जो कप है ये ऑलरेडी भरा हुआ है, मैं हूं ही प्रेम स्वरूप। अब मुझे सिर्फ ध्यान रखना है कि इसको बहुत संभाल के चलना है, कि आपका कोई शब्द, कोई और परिस्थिति मुझे उस व्यर्थ चिंतन की तरफ ना ले जाए जिससे मेरी खुशी गायब हो। हम ये वर्ड भी यूज करते हैं कि मेरी खुशी को वो छीन गई, मतलब वो मेरे पास ऑलरेडी थी। उतना ध्यान हमें रखना है कि इस भरे हुए कप को अंदर भरा हुआ ही रहने देना है। जब तक उसको खाली समझेंगे मांगते रहेंगे, एंड दैट जर्नी जस्ट गोज ऑन लाइक दैट।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: रोज अपन दुखांची चर्चा करतो, माणसाचं मन त्यातल्या त्यात अंतर्मन जे आहे ते नकारात्मक गोष्टी लवकर स्वीकारतं, त्यामुळं आपण आपल्या बाहेरच्या वातावरणाला, बाहेरच्या मनाला कायम सकारात्मक ठेवलं पाहिजे। आपण बाहेरचं जे आपलं मन आहे ते आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे। नकारात्मक गोष्टी जरी घडल्या तरी त्याला उगाळत बसलं नाही पाहिजे। आपण सातत्याने निरंतरपणे आपल्यातल्या ज्या कमजोरी आहेत त्याच्यावर काम केलं पाहिजे, कारण कोणतीही गोष्ट ही चिरकाल नसते, ना काळ वेळ ना माणसं। जेव्हा आपण त्या वेळेला आपण हरवून बसतो तेव्हा हातामध्ये काहीच उरत नाही, आपली ओंजळ रीती राहते। त्यामुळं आयुष्य हे खूप छोटं आहे आणि त्या छोट्या आयुष्याला आपण भरभरून जगलं पाहिजे। त्या छोट्या आयुष्याचा आपण आनंद घेतला पाहिजे, त्या छोट्या आयुष्यामध्ये येणारे छोटे छोटे आनंदाचे क्षण टिपले पाहिजेत, कारण नजरे समोर मुलं मोठी होतात आणि भुरकन उडून जातात, नजरे समोर नाती येतात, नाती जुळतात, नाती तुटतात, नजरे समोर सगळे सुख दुःखाचे प्रसंग जे आहेत ते घडतात। आपण काहीच करू शकत नाही, आपण हटबल असतो। खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला असं वाटतं की ही वेळ थबकावी, हे क्षण थांबावे, हे क्षण

गप्पा मारता मारता आपले शोची वेळ समाप्त होते. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता आरजे कैलास सोबत तुमच्या आवडीच्या शो मध्ये. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये तुमच्या हक्काच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी काठी पे घोड़ा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोप फिरकत. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती आणि हे सगळं

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे नारळ। अनेक उपयुक्त गुणधर्मांनी युक्त पृथ्वीवरील कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळ या वृक्षाबद्दल आज आपण विस्ताराने माहिती घेणार आहोत। मित्रांनो, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते ते काही खोटे नाही। नारळाचे उपयोग बहुगुणी आहेत। औषधी गुणयुक्त पोषक घटक नारळामध्ये लाख असतील, पण शुभकार्यात पहिल्या क्रमांकावर श्रीफळ म्हणजेच नारळ असतो। नारळाच्या वृक्षाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो। एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजेच APCC कडून नारळाचं महत्व आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी 2009 साली 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून घोषित झाला। जगभरात 95 देशांमध्ये नारळाचं उत्पादन घेतलं जातं। नारळ हे फळ ज्या वनस्पतीपासून मिळते त्या वृक्षाला माड किंवा नारळाचे झाड असे म्हणतात। या वृक्षाचा समावेश अरेकेसी कुळात होतो। त्याचे शास्त्रीय नाव कोकोस न्यूसिफेरा हे आहे। माडाचे मूलस्थान आग्नेय आशिया असून हा विषुववृत्तीय आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात मुख्यत्वे समुद्र किनारे आणि लगतच्या भागात वाढणारा वृक्ष आहे। याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते। हिंदी व पॅसिफिक महासागर येथील बेटांवर तो नैसर्गिक अवस्थेत वाढतो। भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या तसेच पॉंडेचेरीच्या समुद्र किनाऱ्यालगत माडाची लागवड केली जाते। आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि समुद्र किनाऱ्यालगत माडाची लागवड दिसून येते। मराठीत नारळाला माड म्हणतात, तर हिंदी भाषेमध्ये नारियल आणि इंग्रजी भाषेमध्ये कोकोनट, तर संस्कृत भाषेमध्ये नारिकेल किंवा श्रीफळ असे म्हणतात। तामिळमध्ये तेईंग, तेलगूमध्ये इंडो कोबेरी, तर कन्नडमध्ये वोना कोबरी असे म्हणतात। नारळाच्या झाडाचे वर्णन आता आपण बघूया। माड हा वृक्ष 30 मीटर इतका उंच वाढतो। खोड थोडे खडबडीत राखाडी रंगाचे असून शाखाहीन असते। त्यावर गळून गेलेल्या पानांचे व्रण असतात। खोडाच्या टोकाला म्हणजेच शेंड्याला मोठी व पिसांसारखी साधारणत 2 ते 6 मीटर लांब अशी 10 ते 12 पाने झुपक्याने असतात। पानांची दले अनेक असून मोठी 60 ते 90 सेंटीमीटर लांब असतात। ती हिरवी असून तलवारीच्या पात्यांसारखी दिसतात। माडाला दरवर्षी 10 ते 12 फुलोरे स्थूल कणिश पुष्पविन्यास या प्रकारात येतात। प्रत्येक फुलोरा 1 ते 2 मीटर लांब असून त्यावर लहान असंख्य एकलिंगी फुले येतात। फुलोऱ्यात वरच्या टोकाला नर फुले तर खालच्या टोकाला मादी फुले येतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप एकताइत रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माड म्हणजेच नारळ। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक आणि नारळाच्या झाडाचे वर्णन बघितलेले आहे। यानंतर माडाचे फळ म्हणजेच नारळ याबद्दल माहिती घेऊया। माडाचे फळ आठळीयुक्त 20 ते 30 सेंटीमीटर लांब, काहीसे त्रिकोणी, प्रथम हिरवट परंतु नंतर पिंगट होते। फळ टणक असून मध्य कवच तंतुमय व अंतः कवच म्हणजेच करवंटी कठीण असते। बी एकच आणि भ्रूणपोषी म्हणजेच गर्भाबाहेर अन्नांश असलेली असते। करवंटी सकट असलेली बी म्हणजेच बाजारात मिळणारा नारळ होय। खोबरे आणि नारळातील पाणी हा भ्रूण तर अख्खा नारळ म्हणजे आठळी होय। नारळात 3 अंडाशय असतात, त्यांना डोळे म्हणतात। त्यापैकी 2 वंध्य असतात। बी रुजते वेळी तिसऱ्या फलनशील डोळ्यातून अंकुर बाहेर पडतो। नारळाच्या प्रत्येक वृक्षाला दरवर्षी सुमारे 100 नारळ येतात। प्रत्येक फळ पिकायला साधारण 1 वर्षाचा कालावधी लागतो। पिकलेली फळे झाडावरून गळून पडतात। आता आपण नारळाच्या 3 मुख्य जातींबद्दल बोलूया। पहिली आहे उंच जाती, दुसरी आहे ठेंगू जाती आणि तिसरी आहे संकरित जाती। उंच जाती। उंच जातीतला पहिला प्रकार वेस्ट कोस्ट टॉल म्हणजेच बाणवली। नारळाच्या या जातीचं आयुष्य 80 ते 100 वर्ष असतं आणि या झाडापासून 1 वर्षात 80 ते 100 फळं मिळतात। यातलाच दुसरा प्रकार लक्षद्वीप ऑर्डिनरी, यालाच चंद्रकल्पा असंही म्हणतात। या झाडापासून वर्षात नारळाची 150 फळं मिळतात। या एका नारळापासून 140 ते 150 ग्रॅम खोबरं मिळतं। तेल उत्पादनातही 72% याच नारळाच्या जातीचा उपयोग होतो। तर तिसरा प्रकार आहे प्रताप। या झाडापासूनही वर्षाला 150 नारळ मिळतात। नारळाच्या उंच जातीतला चौथा प्रकार आहे फिलिपिन्स ऑर्डिनरी। हे नारळ आकाराने फार मोठे असतात। एका नारळापासून 250 ग्रॅम खोबरं मिळतं। नारळाची दुसरी मुख्य जात आहे ठेंगू जात। ही झाड उंचीने कमी असतात। या जातीतील नारळाची त्याच्या रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि येलो डार्फ अशा पोटजाती पाडल्या गेल्या आहेत। यातील ऑरेंज डार्फ नारळांना शहाळ्यासाठी सर्वाधिक मागणी असते। नारळाची तिसरी मुख्य जात आहे संकरित जात। यात केरा संकरा, तंद्र संकरा या पोटजाती आहेत। या झाडांना 150 फळं येतात आणि तेल उत्पादनासाठीही या नारळांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: आनंदाचे सुर पुण्याचा माद आपण ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बाटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे माड म्हणजेच नारळ। विश्रांतीपूर्वी आपण माडाचे फळ म्हणजे नारळ याच्याबद्दल आणि त्याच्या जातींबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। यानंतर नारळाचे महत्व। जगभरात नारळाच्या उत्पादनात इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स नंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो। भारतात एका वर्षात 2,395 कोटी नारळाचं उत्पादन होतं आणि देशाच्या GDP मध्ये 27,900 कोटींचा नारळाचा वाटा आहे। नारळ हे असे एक फळ आहे की जे चंदनापेक्षाही जास्त उत्पादन देऊ शकते। एकदा का लागवड केली की या झाडापासून 20 वर्षांपर्यंत उत्पादन मिळत राहते। नारळाच्या एका झाडाला एका वर्षात 250 ते 275 फळं येतात। नारळाकडे दररोज लक्ष देण्याची गरज नसते। या झाडाला रोगराई आणि गारपिटीचा धोका नसतो। झाडावरील नारळ चोरी जाण्याची देखील भीती नसते। मित्रांनो, यानंतर नारळाचे सांस्कृतिक महत्व। हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान लोक नारळ हे फळ पवित्र मानतात। त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ असे म्हणतात। नारळाचा वापर सर्वात जास्त मंदिरांमध्ये केला जातो। दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणावर नारळ अर्पण केले जातात। या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते कारण याच्या सर्व भागांचा उपयोग होतो। दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमेमध्ये लक्ष्मीपूजेसाठी बंगाली समाजातील लोक शहाळी तसेच ताजे नारळ वापरतात। तांब्याच्या कलशावर किंवा मातीच्या कुंभावर आणि

पाडव्यावर कुंकवाने बंगाली हिंदू लोक स्वस्तिक काढतात. त्या दिवशी भक्तिभावाने शंख आणि लक्ष्मीनारायणीची ते पूजा करतात. यानंतर माडी किंवा नीरा याबद्दल माहिती घेऊया. माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंढ्याला एक भोग पाडले जाते. त्यातून स्त्रवणारा पांढरा रस म्हणजेच नीरा होय. हा स्त्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्यात नळी आत जाऊ शकेल एवढे भोग पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात. सुरुवातीला मिळणारा हा थंडगार आणि अतिशय मधुर असा रस म्हणजेच नीरा होय. पण तीच नीरा काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते आणि मग तिला माडी असे म्हटले जाते. माडी हे एक प्रकारचे मद्य होय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नीरा विक्री केंद्रे असून माडी देखील मिळते. तर मंडळी, आज आपण पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणजेच नारळ या वृक्षाबद्दल विस्ताराने माहिती घेत आहोत. नारळाबद्दल आपल्याला अजूनही खूप काही जाणून घ्यायचे आहे, परंतु ते आपण आपल्या रंगनवेच्या दुसऱ्या भागात बघूया. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सत्रात माड किंवा नारळ हाच विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM प्रस्तुत करत आहे नवरात्री स्पेशल विशेष भाग ज्याचं नाव आहे आंतरिक दिव्यता का आव्हान, ज्यामुळे या नवरात्रीत अनुभवयात भक्ती, शक्ती आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम. दिनांक 11 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर, दररोज सकाळी 11 वाजता, त्याचेच पुनर्प्रसारण सायंकाळी 5 वाजता. आरजे संजय, आरजे नीतू आणि आरजे ऋत्विक यांच्या सोबत. तर ऐकायला विसरू नका फक्त आपलं पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें. अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.